श्रोतो नमस्कार. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIRM ॲपवरती आपण ठेवून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. आज वार गुरुवार, भारतीय सौर दिनांक 18 आषाढ शके 1948 अर्थात 9 जुलै 2026. रसिको उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब आणि सहकाराने सनईवरती वाजवलेला राग मधुवंती आता आपण ऐकणार आहोत. आणि मधुर अशा मधुवंतीने सुरुवात झालेल्या या आमच्या प्रसारणसभेत, आजच्या प्रसारणसभेत मी पल्लवी कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते आहे. आणि नियंत्रण कक्षातून माझे सहकारी आहेत प्रशांत पाठक.

0: तेव्हा रसिक उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब आणि सहकाराने सणेवरती वाजवलेल्या मधुवंती रागाच्या सुरावटीने सुरू झालेली आमची आजची ही प्रसारण सभा आहे. तेव्हा आपलं ह्या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत आणि सुरुवात करणार आहोत आमच्या आजच्या प्रसारणाला काही वेळातच भक्तीधारा या कार्यक्रमाने.
1: काही क्षण जगण्याचे
2: तर काही इतरांच्या जगण्यातून आदर्श घेण्याचे,
3: काही क्षण अनुभवाचे
1: तर काही इतरांच्या अनुभवाने समृद्ध होण्याचे,
2: काही क्षण गुणगुणण्याचे
3: तर काही श्रवणानंदाचे, असा तुमच्या आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावणारी आकाशवाणी. ऐकत रहा FM 101.4 MHz वर
1: आकाशवाणी नाशिक.
0: तेव्हा श्रोतेहो, घरातल्या प्रत्येकासाठी आणि प्रत्येक घरासाठी आहे आकाशवाणी आपली लाडकी. आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. सकाळचे 6:01 आणि 10 सेकंद झालेले आहेत. सुरुवात करणार आहोत भक्तीधारा या सुमधुर भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने. आणि कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत ती रोगार्थ औषधी मंत्रानं.

श्रोतेहो रोगार्थ औषधी मंत्र आपण ऐकलात. आकाशवाणीच्या नाशिक केंद्राच्या भक्तीधारा या कार्यक्रमातून आता या रामप्रहरी चराचराला जागवणारी ही भूपाळी आता आपण ऐकणार आहोत. शब्द आहेत प्रवीण दवणे यांचे, नंदू होनप यांचं संगीत आहे, अजित कडकडे यांचा स्वर आहे.

प्रवीण दवणे लिखित ही भूपाळी पण नंदू होनप यांचं संगीत असलेली ऐकलीत अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये. श्रोते हो, दिवसाची सुरुवात ही भगवंताच्या नामस्मरणाने करावी असं म्हणतात, कारण त्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं, बुद्धी निर्मळ राहते, जिव्हेवरती साखर देखील राहते आणि प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती होत असते. आणि म्हणूनच भगवंताचं नाव हे घेतच राहो, राम प्रहरी सकाळच्या प्रहरी.

गौतम सुत्रावे यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. या गीताचे संगीतकार आर एम पराडकर यांच्या आवाजातली. श्रोतेहो, संत तुकाराम महाराज असो, संत ज्ञानेश्वर माऊली असो किंवा संत नामदेव महाराज असो, प्रत्येक संतांनी आपल्या या भगवंत

दर्शन झालेलं जी झाल्यावरती जी कृतार्थ भावना व्यक्त केली त्यामध्ये त्यांनी असंच म्हणलं की भगवंत दर्शनाचे कृतार्थ दर्शन मिटती जन्मोजन्मीचे सारे बंधन, नयनी सामावता दिव्य ते रूप, अंतरी फुलते अनंताचे रूप.

श्रोतो साधना सरगमणी अलकरा यादनी कैंच्या आवाजातलं हे गीत आपण ऐकलं आनंद बक्षी यांचं कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राचा भक्तीधारा आपण ऐकत आहोत. भगवंताचे दर्शनालाभी ज्या क्षणी कृतार्थ होई जीवन त्या क्षणी. श्रोतो संतांना जसं भगवंताचं दर्शन झालं तसं आपल्यालाही दर्शन व्हावं असं त्याच्या प्रत्येक भक्ताला वाटत असतं. आणि म्हणूनच या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पावलं निघाली ती पंढरीकडे. आणि त्या पंढरीच्या वाटेवरती आता काय काय चाललेलं आहे, वारकरी ज्या दिशेने निघालेले आहेत त्याचं आकाशवाणी वृत्तांत आता आपण ऐकणार आहोत. 8:40 पायी वारी पंढरीची या अंतर्गत आळंदी इथून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी निघालेली आहे त्याच्या प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आज आपण ऐकणार आहोत सकाळी 8:40. तेव्हा ऐकत रहा, ऐकवत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. आणि आता आपण ऐकणार आहोत ती मधुकर जोशी यांची भक्तिरचना, दशरथ पुजारी यांचं संगीत असलेली सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातली.

0: परिषदो ही होती आजची भक्तीधारा पुणेकर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून एफ एम 104 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲप्लिकेशनवर.
1: कोहिनूर एम जी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण आणि आपल्यापर्यंत हे आजचे सकाळच्या वेळेतले कार्यक्रम सुस्पष्टपणे पोहोचण्यासाठी इथे आज नियंत्रण कक्षात दक्ष आहेत ते प्रशांत पाठक आणि मी आपल्याशी संवाद साधी पल्लवी कुलकर्णी. तेव्हा आजच्या दिवसभरातल्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आयसी अक्षर रसिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कवितेतला पाऊस. यामध्ये माधुरी माटे यांनी साधलेला संवाद. 6:40 स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात रानभाज्यांचं महत्व या माहितीचा भाग. दुसरा संवाद इका आहेत विनाया गांगल या दोन्हीमध्ये सादर करते आहेत कृष्णा शिंदे. सकाळी 7:15 आडबतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात संवादिका आहेत पल्लवी कुलकर्णी. 6:50 परिसर कार्यक्रमात वनस्पती विश्व यामध्ये संवाद साधतील डी एन शिंदे. 6:55 वडणारे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमात प्रतिजैविक याविषयी संवाद साधतील मधुरा गोरे. या दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 7:00 हिंदी चित्रपट गीत आपण ऐकू शकणार आहात. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम त्यानंतर भावधारा. सकाळी 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 8:15 गीतधारा आणि 8:30 म्युझिकल मॉर्निंग. तो आज सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची अंतर्गत आळंदी इथून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचा प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सकाळी 9:00 प्रायोजित कार्यक्रम पीएनजी अँड सन्स. त्यानंतर 9 ते 10 या वेळेत आपण ऐकू शकणार आहात विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 10:05 जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 10:30 एनसीईआरटीचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान दुपारी 12:00 वनिता मंडळ देखील आपण ऐकू शकणार आहात. संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन. संध्याकाळी 7:30 आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम किसान वाणी सादर करते कृष्णा शिंदे. आज यामध्ये आपण ऐकू शकणार आहात रान जाई. रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील ज्या आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. तेव्हा शोधू हे भरगच्च कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी आपल्याला माहिती देण्यासाठी आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरती आजच्या दिवसभरामध्ये. तेव्हा ऐकवत रहा आपलं लाडकं आपलं आवडतं आकाशवाणी नाशिक. सकाळचे 6:35 झाले. आता ऐसी अक्षरे रसिके या अंतर्गत कवितेतला पाऊस संवादिका आहेत माधुरी माटे. सादर करते कृष्णा शिंदे.
2: आपल्या पावसाला अनेक कवी डोक्यावर घेऊन मिरवत नाचत आले आहेत आजवर. त्याची पालखी दिंडी यात्रा उत्सव अगदी म्हणाल ते सगळं असतं. यातलं पहिलं ठळक अक्षर कवी कालिदासाचं. ते प्रत्यक्ष पाऊसही विसरणार नाही. पावसाला दिलेल्या प्रतिमांचे डोंगर कायमच हिरवेगार गच्च भरलेले असतात. एखादी प्रतिमा

0: सहजपणे सतत डोळ्यासमोर येते आणि अनेक कवितांमध्ये उतरते, पण तिचा भवताल वेगळा असतो, त्यामुळे पाऊसही ते वेगळेपण लेऊन येतो. पाडगावकरांच्या किती कवितांमधून अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये पाऊस उतरतो. जसं, पाऊस आधी गुणगुणत झाडांच्या गळ्यात येतो आणि मग झुलत झुलत देवापुढच्या तळ्यात येतो. पाऊस आधी गुणगुणत झाडांच्या गळ्यात येतो आणि मग झुलत झुलत देवळापुढच्या तळ्यात येतो. पाऊस आधी अंगणात ओली पावलं टाकत येतो, मग झिम्माड झपाटलेला डोंगर दर्या झाकत येतो. पाडगावकरांची कविता अशी डोलत डोलत आपली लय ताल सोबत घेऊन येते. घन भरून तू, वन भरून तू, आनंद ऋतू, तन भरून तू, मन भरून तू, आनंद ऋतू, या उरात तू, या सुरात तू, आनंद ऋतू, असण्यातही तू, नसण्यातही तू, आनंद ऋतू. अशा अनेक कविता आपल्या वाचण्यात ऐकण्यात आहेत, पण त्यांचीच ही कविता वाचली आणि वाचता वाचता कुठल्या कुठे घेऊन गेली ती, अगदी नवीन आगळंच अकल्पित रूप समोर आलं. यशोदेनी एकदा कृष्णाची चोरी पकडली होती. त्याने नैवेद्याचा लाडू खाल्ला तेव्हा ती म्हणाली, आधी आ करून दाखव. त्याने उघडलेल्या तोंडाच्या चंबूत तिला जे ब्रह्मांड स्वरूप दिसलं त्याने ती दिपून गेली. तसंच काहीस हे सहज सरळ सोपं सुरू आहे पावसाचं, पण पाडगावकरांची कविता असूनही ती इथे विक्षिप्त आहे, अस्ताव्यस्त आहे, वाटेल तशी इकडून तिकडे जाते आहे असं आपल्याला वाट. मंगेश पाडगावकरांची ही कविता, असाही पाऊस. गडगडत बडबडत उन्हाळत पाऊस येतो धपाधपा कोसळत, गडगडत बडबडत उन्हाळत पाऊस येतो धपाधपा कोसळत, सामोरा सैरा वैरा अस्ताव्यस्त त्याला नाही मुळीच चोसत, कोणीही त्याच्या खेरीस लक्ष कुठे दिलेलं. पाऊस महासोंगाड्या, पाऊस महासोंगाड्या राहतो उभा देवळा पुढल्या फुटपाथवर भाविकपणे, पुटपुटत करू लागतो नामजप श्रद्धेने. पाऊस महासोंगाड्या राहतो उभा देवळा पुढल्या फुटपाथवर भाविकपणे, पुटपुटत करू लागतो नामजप श्रद्धेने, आणि अकस्मात खोखो हसत लगट करतो नाजूक रंगीत छत्रीशी. झाडांना झोंबत येतो, पारंब्यांना लोंबत येतो, डोंगराची उशी घेतो, नदीला ढुशी देतो, शाळेपुढल्या गल्लीत नव्यानंच सायकल शिकतोय पाऊस तसा वाटतो. झाडांना झोंबत येतो, पारंब्यांना लोंबत येतो, डोंगराची उशी घेतो, नदीला ढुशी देतो, शाळेपुढल्या गल्लीत नव्यानेच सायकल शिकतोय पाऊस तसा वाटतो. वैतागलेला मिशीदार तसा पाऊस हवालदार, घोगऱ्या सुरात डाफरतो पाऊस माझ्या खिडकीत येतो. वैतागलेला मिशीदार तसा पाऊस हवालदार, घोगऱ्या सुरात डाफरतो पाऊस माझ्या खिडकीत येतो. सपकारत खिडकीतून मला म्हणतो, उठ यार कपडे फेक बाहेर पड, उठ यार कपडे फेक बाहेर पड, आजवर जगले ते कपडेच तुझे. सपकारत खिडकीतून मला म्हणतो, उठ यार कपडे फेक बाहेर पड, आजवर जगले ते कपडेच तुझे. एकदा तरी चुकून तू जगलास काय, एकदा तरी चुकून तू जगलास काय, बाहेर पड कपडे फेकून बाहेर पड. गोरख आया चलो मच्छिंदर, गोरख आया, गोरख आया चलो मच्छिंदर, गोरख आया.
1: श्रोते, आत्ताच आपण कवितेतला पाऊस अनुभवला. माधुरी माटे यांनी यामध्ये आपल्याशी संवाद साधलेला होता. कार्यक्रम होता ऐसी अक्षरे रसिके. सकाळचे 6:40 होत आहेत. कृषी बांधवांना माहिती देणारा कार्यक्रम स्वरूप कृषीवाणी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. तीच साथ तोच विश्वास.
1: नमस्कार मंडळी, आजच्या स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. रानभाज्यांचं महत्त्व याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या माहितीचा आज भाग दुसरा आहे आणि यामध्ये आपल्याशी संवाद साधलेला आहे विनया कांगल यांनी. रानभाज्यांचं महत्त्व.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मंडळी.

0: रानभाज्यांचं आहारातील महत्त्व आपण जाणून घेत आहोत. आंबट चुका. आंबट चुका ही भाजी तयार करण्यासाठी चुक्याची पानं, कोवळ्या फांद्या आणि खोड वापरतात. ही भाजी आंबट गोड आणि पचनाला हलकी असून पचनक्रियाही सुरळीत करते. मुळात चुका ही भाजी थंड असल्यानं हातापायांची जळजळ, मूत्रमार्गाचा दाह आदी उष्णतेच्या विकारात ही फार उपयोगी ठरते. अमांश या विकारातही अन्न न पचताच पातळ मलाबरोबर बाहेर पडतं. शरीराचं पोषण नीट होऊ शकत नाही. अशा वेळी चुक्याची भाजी खाल्ल्यानं अन्नपचन नीट होतं, मल बांधून होतो आणि या भाजीचा चांगला गुण आपल्याला येऊ शकतो. अशी ही एक उपयुक्त अशी रानभाजी आपल्याकडे सहजपणे उपलब्ध आहे. टाकळा. टाकळा ही वनस्पती पावसाळ्यात उगवते. साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुलं येतात. टाकळा ही वनस्पती उग्र वासाची असली तरी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. टाकळ्याच्या पानांची भाजी गुणानं उष्ण असल्यानं शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यास मदत होते. सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्ल्यानं कमी होते. त्याचबरोबर मंडळी इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यांसारख्या त्वचा विकारावरही ही एक उपयुक्त अशी औषधी आहे. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासाठी या भाजीचा उपयोग केला जातो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर असून ती मलसारक आहे. आता जाणून घेऊयात अंबुशी या रानभाजीविषयी. अंबुशी. रस्त्याच्या कडेला अंबुशी ही वनस्पती उगवलेली आपल्याला आढळते. हे प्रामुख्याने ओलसर जागी आणि कुंड्यातून वाढणारं तण आहे. हे तण महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र आढळतं. ही वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. अंबुशी गुणानं रुक्ष आणि उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असून चांगली भूकवर्धक देखील आहे. ही रोचक दीपन अंगरसानं धमण्यांचं आकुंचन होऊन रक्तस्राव बंद होतो. कफ, वात आणि मूळव्याध यात अंबुशी ही भाजी गुणकारी ठरते. या पुढील भाज्यांविषयी जाणून घेऊयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: रानभाज्यांचं महत्त्व याविषयी आपल्याशी संवाद साधलेला होता विनया गांगल यांनी. श्रोता, अशीच आपली करमणूक करणारा आणि आपल्याला माहिती देणारा कार्यक्रम आज रानजाईमध्ये आपण ऐकणार आहोत. किसानवाणी कार्यक्रमात आज संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरतीच. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. आता मात्र स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: संस्कृती ज्ञान आणि माहितीचा खजिना कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सोबतीला मराठी हिंदी चित्रपट गीतांच्या जोडीला लोकगीतांचा नजराणा आहे खास तुमच्यासाठीच फक्त FM 101.4 MHz वर म्हणजेच आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
2: आणि शोधू आपण ट्यून केलेला आहे आकाशवाणी नाशिक. आणि आता अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रम.
3: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: श्रोत्या नमस्कार नमस्कार नमस्कार. आजच्या अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात पल्लवी कुलकर्णीचा सर्व रसिक श्रोत्यांना आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोत्या सध्या फुटबॉलचं वार सुरू आहे, म्हणजे फुटबॉल वर्ल्ड कपचं आपण सामने बघत आहोत अनेक जण. त्यात फुटबॉल प्रेमींसाठी एक अतिशय क्लेशदायी गोष्ट म्हणजे जगतविख्यात पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणालाय की आता तो स्वयं

इच्छानिवृत्ती घेत आहेत. आणि म्हणूनच अर्थात रोनाल्डोचे चाहते कितीतरी अहो जगविख्यात आहे तो, आणि त्याच्यावरती असंख्य जणं प्रेम करणारे. जसं आपल्या सचिननी स्वेच्छानिवृत्ती घेतली तेव्हा आपल्याला जो जे काही दुःख झालं सगळ्या जगाला, तसंच दुःख रोनाल्डोच्या बाबतीत देखील झालं. त्या निमित्तानं ह्या रोनाल्डोचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत सध्या, आणि त्यातला एक अतिशय प्रेरणादायी व्हिडिओ माझ्या बघण्यात आला आणि त्याच्यात त्यांनी काही सांगितलेलं होतं ते मला अतिशय मनाला भावलं, म्हणून आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कारण एक रोनाल्डो हे एक ह्युमन बिईंग म्हणून सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व आपण म्हणतो ना तसं आहेत, आणि तो एक व्हिडिओ बघण्यात आला. बघा त्यांनी काय केलं आहे. रोनाल्डो म्हणालेत की त्यांच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आली जीना त्यांचा

त्यांच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आली जी ना त्यांचा ती कधी कोच होती ना ती टीममेट होती ना कोणी फेमस व्यक्ती होती. ते सांगतात त्यांची एक लहानपणीची गोष्ट की ते जेव्हा फुटपाथवरती राहत होते. आता फुटपाथवरती राहतात म्हणतानंतर परिस्थिती अर्थातच नाजूक, गरिबीची, हालाखीची, सगळं आलस्यामध्ये. तर भुकेने कासावीस झालेले असा तो छोटा मुलगा, म्हणजे अर्थात त्यांचं लहानपणीचं सांगता येते, तर ते एका पिझ्झाच्या रेस्टॉरंटमध्ये काचेतून आतमध्ये डोकावत होते, कारण अर्थात खाणाऱ्यांना बघत होते, काही कोणी खायला देते का ते बघत होते. तेवढं तिथे काम करणाऱ्या एका पिझ्झा सर्व्ह करणाऱ्या लेडीनं त्यांना बघितलं, एका महिलेनं त्यांना बघितलं आणि तिनं खुणेनेच त्या छोटूशाला शॉपच्या मागे बोलवलं. रोनाल्डो तिकडे गेले, ती मागच्या दारातून आली. तिच्या हातात मध्ये एक ट्रे होता ज्यात काही उरलेले चांगले पिझ्झाचे तुकडे होते, तर काही वाटीमध्ये नूडल्स होते, काही फिंगर चिप्स वगैरे, काही अन्य खाद्यपदार्थ होते आणि काही ताजे तिने स्वतः त्याच्यामध्ये होऊन ठेवलेले होते असंही कळत होतं. आणि ते सगळं त्या लहानग्याच्या पुढे ठेवलं आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला म्हणाला की खाऊन घे पोटभर, आणि तुला कधीही वाटलं ना की तू इकडे येत जा आणि मी तुझी भूक भागवण्याचा प्रयत्न माझ्या बाजूने करत जाईन. असं एक छोटंसं प्रॉमिस तिने नकळत त्याला दिला. पुढे हा सिलसिला कितीतरी वर्ष चालतच राहिला, कितीतरी दिवस चालतच राहिला आणि त्यानंतर अनेक वर्ष सरली. रोनाल्डो फुटबॉल प्लेयर झाले, यशाच्या पायऱ्या ते चढत होते, पण त्यांच्या मनात असलेल्या त्या लढीला ते मात्र विसरू शकत नव्हते, कारण त्यांनी तिच्यासाठी आणि तिने त्यांच्यासाठी काय केलं होतं हे त्यांनाच माहीत नव्हतं. आणि म्हणूनच त्यांनी ठरवलं की त्या महिलेला जाऊन आता आपण भेटूयात, म्हणून ते त्या पुन्हा एकदा त्या पिझ्झाच्या रेस्टॉरंटपाशी गेले. पण तिथे त्यांना कळालं की ती लेडी काम करत होती, आता ती वयस्कर झाली, आता तिच्याच्यानं काम होत नाही. मग त्यांनी तिथून तिचा पत्ता घेतला, तिच्याकडे पोहोचले, त्या महिलेला ओळख दिल्यानंतर त्या महिलेनं ओळखलं त्यांना, पण ते जगतविख्यात फुटबॉल प्लेअर वगैरे हे तिच्या गावी पण नव्हतं. रोनाल्डो यांनी तिला काही भासवलं देखील नाही, ते सहज सहज गप्पा मारत राहिले आणि गप्पा गप्पांमधून रोनाल्डोंना असं कळालं की तिचं घर हे जेमतेम चालतंय, तिच्या सहकार्याकडनं किंवा तिच्याकडनं आता काही काम होत नाही आहे. रोनाल्डोंना तिची खूप दया आली आणि आता हीच वेळ आहे आपले आपण तिला काही करण्याचे, हे त्यांना पटलं आणि त्यांनी लगेच तिथे बसून त्यांच्या असिस्टंटला फोन केला आणि रोनाल्डोंनी चक्क एक रेस्टॉरंट तिच्या नावे तिथल्या तिथे करून टाकलं, जे रेस्टॉरंट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होतं ते तिला चालवायला देऊन टाकलं. आणि एवढं करून ते थांबले नाही तर तिच्या पायावरती डोकं ठेवून ते रडले आणि म्हणाले की आज मी जे काही आहे त्याचं त्यामध्ये तुझा खूप मोठा वाटा आहे, तू माझी त्यावेळची भूक भागवली नसती तर कदाचित आज मी इतका मोठा झालो नसतो. शोध खरं तर रोनाल्डोनी सांगितलेलं हे अतिशय मनाला भावलं म्हणून घेऊन आली. खरंच शोध किती प्रेरणादायी आहे ना, की खरं तर यात मनाने मोठं कोण आणि कोणी कोणावर उपकार केले हे महत्त्वाचं नाहीच आहे. त्यावेळेची गरज भागणं आणि ती कुणीतरी भागवणं महत्त्वाचं नाही का? अहो आपल्यालाही अशा संधी येत असतात, आपण त्या संधीचं सोनं करून घ्यायचं. अहो भगवद्गीतेत भगवंतांनी हेच सांगितलंय, कर्मण्ये वाधिकारसे मा फलेषु कदाचन. अहो कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. एकतर कोणीच कोणाचे उपकार ठेवून घेत नाही हो, पण तरीही कोणाला ते फेडणं शक्य झालं नाही तर ब्रह्मांड फेडून टाकतो. कोणीच कोणाचे उपकार ठेवत नसतं. आपण मात्र हे लक्षात ठेवायचं की नेकी करोर दर्या में डाल. हा फंडा लक्षात ठेवायचा आणि आपलं आयुष्य आनंदी जगत राहायचं. तर चला या गाण्यांच्या ओळीसह मी पल्लवी कुलकर्णी आता आपल्या या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
0: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
0: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
0: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आणि शेवटी आता परिसर कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधत आहे वनस्पती विश्व यावरती DN शिंदे. कार्यक्रम परिसर.
4: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक DN शिंदे आपलं स्वागत करतो. जैवविविधतेच्या संकल्पनेवर आज आपण चर्चा करूया. जैवविविधता ही प्रत्येक देशाच्या समृद्धीचे द्योतक आहे. ती मानवाच्या अस्तित्वाचा आणि आर्थिक समृद्धीचा पाया आहे. जैवविविधतेमुळं मानवाला त्याच्या अनेक गरजा भागवण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती सहजगत्या उपलब्ध होते. अन्न, वस्त्र, निवारा, ऊर्जा, औषधे इत्यादी अनेक उपभोग्य वस्तूंची उपलब्धता त्या परिसरातील जैवविविधतेवर अवलंबून असते. जैवविविधता ही मानवाच्या ऐषाराम, पुनर्निर्माण आणि नवनिर्माणासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीचा अक्षय स्रोत आहे. जैवविविधता ही संज्ञा वॉल्टर रोसेन यांनी 1986 प्रथमतः वापरली. पृथ्वीवर आढळणाऱ्या अनुवंशिकी, जाती आणि परिसंस्थांच्या समग्र वैविध्यास जैवविविधता असे म्हणतात. जैवविविधता आणि तिचं संवर्धन हा सध्या जागतिक स्तरावरील ज्वलंत प्रश्न बनला असून पर्यावरणशास्त्रामध्ये त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सन 1992 झालेल्या वसुंधरा परिषदेनं 1993-94 ते 2003-04 हे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दशक म्हणून घोषित केलं होतं. पृथ्वीवरील संपूर्ण जीवावरण सुदृढ आणि संतुलितपणे कार्यान्वित राहण्यासाठी जैवविविधता अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे जमीन, पाणी आणि रासायनिक तत्वे यांचा एकत्रित परिणाम अबाधित राहतो आणि विविध पोषक द्रव्यांची नैसर्गिक चक्रे संतुलित राहतात. जैवविविधतेचे 3 प्रमुख स्तर आहेत. त्यामध्ये अनुवंशिकी विविधता, जाती विविधता आणि परिसंस्था विविधता यांचा समावेश होतो. अनुवंशिकी विविधता ही सूक्ष्म स्तरावरची विविधता आहे. एका विशिष्ट जातीमध्ये आढळणारी जनुकीय विविधता म्हणजे अनुवंशिकी विविधता होय. जनुकीय विविधतेमुळे निर्माण होणाऱ्या अनेकविध गुणधर्मांमुळे एखाद्या जातीमध्ये प्रदेशानुरूप अनेक उपजाती, वान आणि वंश निर्माण होतात. उदाहरणार्थ आंबा, गहू आणि भाताचे अनेक वान जगभर आढळतात. अनुवंशिकी विविधतेमध्ये जनुके, रंगसूत्रे आणि न्यूक्लिओटाइड्स यांच्या विविधतेचा समावेश केला जातो. जाती विविधता ही प्राथमिक स्तरावरची दृश्य स्वरूपातील जैवविविधता आहे. एकाच प्रजातीमध्ये आढळणाऱ्या विविध जाती म्हणजे जाती विविधता. त्याचप्रमाणे एका विशिष्ट भागात आढळणाऱ्या विविध जाती म्हणजे त्या प्रदेशाची जाती विविधता होय. अशा विशिष्ट भागात आढळणाऱ्या जातींची संख्या आणि त्यांचा परस्परातील संबंध ही जैवविविधतेची परिमाणं आहेत. उदाहरणार्थ एखाद्या परिसंस्थेमध्ये पक्ष्यांच्या 2 जाती आणि सरड्याची 1 जात असेल तर त्या परिसंस्थेची जैवविविधता पक्ष्यांच्या 3 जाती पण सरड्याची 1 ही जात नसलेल्या परिसंस्थेपेक्षा जास्त असते. परिसंस्था विविधता ही स्थूल रूप विविधता आहे. पृथ्वीवर आढळणाऱ्या जल, भूपृष्ठीय, पाणथळ परिसंस्था अंतर्गत येणाऱ्या जंगल, गवताळ, वाळवंटी, सागरी, खारफुटी इत्यादी परिसंस्था आणि त्यांच्यामध्ये आढळणारी आदिवासांची विविधता म्हणजे परिसंस्था विविधता होय. धन्यवाद.
3: श्रोते, परिसर कार्यक्रमात वनस्पती विश्व यावरती आपल्याशी संवाद साधलेला होता डी

0: एन शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आता काही वेळातच वडनेरे सराफ विज्ञान घटना कार्यक्रमात प्रतिजैविक याविषयी संवाद साधतील मधुरा गोरे. काही वेळातच
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
0: श्रोत्या, काही वेळातच वडनेरे सराफ विज्ञान गट्टा कार्यक्रम.
4: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
6: श्रोते हो नमस्कार. विज्ञान कट्ट्यावर मी मधुरा गोरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रतिजैविक म्हणजेच अँटीबायोटिक्स ही सूक्ष्मजीवांनी आपल्याला दिलेलं एक वरदान आहे. जे जीवाणू शरीरातील प्रतिकार यंत्रणेपासून स्वतःचा बचाव करतात ते शरीरात फोफावतात आणि रोग निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. प्रतिजैविक अशा वेळेस रोग निर्माण करणाऱ्या जीवाणूंना मारण्याचं काम करतात, पण त्यावेळेस शरीराच्या आतल्या पेशींना मात्र ती हानी पोचवत नाहीत. प्रत्येक प्रकारचं प्रतिजैविक विशिष्ट अशा जीवाणू विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारे काम करते. उदाहरणार्थ, एखादं प्रतिजैविक जीवाणूंच्या ग्लुकोजपासून ऊर्जा निर्माण करण्याच्या त्याच्या गुणधर्माविरुद्ध कार्य करते, तर एखादं प्रतिजैविक जीवाणूंची पेशीभित्तिका बनवण्याची शक्ती नाहीशी करते. परिणामी जीवाणूचं प्रजनन थांबतं आणि जीवाणू संसर्ग नियंत्रणात येतो. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपली प्रतिकार शक्ती मंदावली आहे, पर्यावरणाचं प्रदूषण वाढलंय, परिणामी जीवाणू संसर्गाचे धोके वाढलेत आणि म्हणूनच प्रतिजैविकाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय. तसंच प्रतिजैविकाचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार न करता स्वतःच्या मनानंही बरेचदा केला जातो. हे तंत्र अतिशय घातक असं आहे. यातूनच आता प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणू संसर्गाची भीती वाढते. शत्रूच्या शक्तीचा अंदाज घेतल्यानंतर युद्धात जसे आपले डावपेच बदलले जातात तसंच काही इथे अनुभवायला मिळतंय. जीवाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मानवानं निर्माण केलेल्या प्रतिजैविकाच्या हल्ल्याच्या विरोधात जीवाणू आता आपली नवनवीन शस्त्र घेऊन प्रतिहल्ला करण्यासाठी तयार होत आहेत. आपल्यामध्ये थोडेफार जनुकीय बदल करून किंवा प्रतिजैविकांना आपल्या पेशीभित्तिकेस न जोडता ते प्रतिजैविकांचा हल्ला परतवून लावण्यात यशस्वी होत आहेत. विशेषतः जिथे प्रतिजैविकांचा जास्तीत जास्त वापर होतो अशा रुग्णालयांच्या आसपासच्या वातावरणात, तिथल्या पाण्यात, संसर्गित वस्तूंमध्ये असे प्रतिकारक्षम म्हणजेच अँटीबायोटिक रेझिस्टंट जीवाणू आढळण्याचं प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारचे जंतू जेव्हा आपल्या शरीरात शिरतात आणि रोग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा उपाय म्हणून दिली जाणारी प्रतिजैविकं निकामी ठरतात आणि जीवाणू संसर्ग रोखण्यासाठी अयशस्वी ठरतात. प्रतिजैविकांच्या वाढत्या वापरामुळे प्रतिकारक्षम जीवाणूंचे प्रकार वाढण्याची भीती आता निश्चित आहे. या प्रतिकारक्षम जीवाणूंचा हल्ला परतवण्यासाठी आपल्यालाही जास्तीत जास्त सतर्क होणं आणि जास्तीत जास्त शक्तीनिशी प्रतिकार करणं क्रमप्राप्त आहे. धन्यवाद.
0: श्रोते, आताच आपण वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमात प्रतिजैविक या मालिकेचा भाग दुसरा ऐकला. संवाद साधला होता मधुरा गोरे यांनी, सादर करते होते कृष्णा शिंदे.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते

0: 10 ते 50 टक्के सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
1: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
2: किकीवाक शिक्षण संस्थेचे कला
1: वाणिज्य
2: विज्ञान
1: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: संपर्क
1: 9423531969 किंवा 8275858 419.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आणि शोधू आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. काही क्षणातच म्हणजे 7:10 प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:10 होत आहेत। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर। आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार। आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू। आता सविस्तर बातम्या। मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे।

0: अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. शहरातील 370 पूरप्रवण ठिकाणी पावसाचं पाणी अवघ्या 30 मिनिटात बाहेर काढण्याची व्यवस्था उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईला भविष्यातील जागतिक दर्जाचे सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून विकसित करण्यात येत आहे असंही फडणवीस म्हणाले. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील जलवाहिनीचं नुकसान झालं असलं तरी बोगदा आणि पुलाला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नाही असं त्यांनी नमूद केलं. आपत्कालीन यंत्रणांनी अवघ्या 18 तासात वाहतूक पूर्ववत केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत केली. नव्यानं समाविष्ट झालेल्या लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे दरवर्षी 10,00,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील 10 वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा संकल्प जाहीर केला. आतापर्यंत 67,00,000 नागरिकांनी एनसीएमसी कार्ड घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदी आणि देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यानुसार अनेक दिंड्यांनी पुण्यातच मुक्काम केला. पुणे महापालिकेच्या 101 शाळांमध्ये दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून नागपुरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
1: पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी आता येतील. त्यांची आणि आपली सगळ्यांची सेफ्टी महत्वाची आहे म्हणून पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा म्हणजे फायर ब्रिगेड, डॉक्टर आणि आपत्ती व्यवस्थापन टीम एकदम अलर्ट मोडवर आहेत. नदीकाठच्या आणि सखल भागातल्या लोकांनी जास्त सतर्क राहायला हवं. वारकरी भाविकांनीही सावध राहावं. सगळ्यांना आवाहन करते की कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नका आणि नदीवर उगीच गर्दी करू नका. नदी किंवा नदीकाठी तुमची गाडी किंवा काही सामान असेल तर ते लगेच सुरक्षित ठिकाणी हलवून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पालिका किंवा प्रशासन जे सांगेल तेच ऐका. स्वतःची, घरच्यांची आणि आपल्या लाडक्या वारकऱ्यांची काळजी घ्या आणि शासनाला सहकार्य करा.
0: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात येत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं काही बदल केले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता आज पूर्णपणे बंद राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या दिंडीचं काल प्रस्थान झालं. ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशीमधल्या कचरा डेपोत काल कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 23 नागरिक अडकून पडले होते. त्यापैकी 5 नागरिक स्वतःहून बाहेर पडले तर 9 नागरिकांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढलं. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर तसंच महापालिका अग्निशमन दलाचं बचाव कार्य सुरू आहे. जखमींना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसंच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे आपत्ती

0: व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे सलग 2 तासात 4 भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात होता. परभणीमध्ये देखील आज पहाटे 1:37 भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. तसंच नांदेड आणि लातूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यो ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. अर्णव मूळचा पुण्यातला आहे. भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील पाऊस आणि शेती संदर्भात ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पीक लागवड करीत आहेत. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकरी राजा सुखावलाय. शेतकऱ्यांनी धानाचे परे टाकायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात संपूर्ण कोरडा गेला, पण आता जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतकरी आपल्या शेतीवर परे टाकायला सुरुवात केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे वाटार पंप आहे तशा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रोवणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशवाणी बातमीकरिता भंडाऱ्यावरून प्रवीण तांडेकर.
0: राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तर गडचिरोलीसह काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री अंबा कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाताळगंगाही इशारा पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील 31 धरण प्रकल्पांपैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांच्या मुसळधार पावसानं धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. कवडास धरणाचे 17 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईतही दमदार पावसामुळे 7ही धरण क्षेत्रातला पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून 24 तासात 12.44% वाढ झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही काल पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर इथं 5 व्यक्ती पाण्यानं वेढलेल्या बेटावर अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आपत्ती प्रतिसाद दलानं कार्यवाही केली आहे. पुण्यातही कालपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
5: श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
6: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित। श्रोते हो, व्यावसायिक गणित सांभाळणाऱ्या चित्रपटसृष्टीमध्ये काव्य रुपेरी पडद्यावर साकारण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि ते सत्यात उतरवण्यासाठी झटणाऱ्या चित्रकर्मींमध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं ते म्हणजे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते गुरुदत्त। व्यावसायिक चित्रपटांची चलती असतानाही कलात्मक चित्रपट बनवण्याचं धाडस गुरुदत्त यांनी दाखवलं। सर्वकालिक श्रेष्ठ चित्रपटांच्या यादीमध्ये त्यांच्या प्यासा आणि कागज के फूल या चित्रपटांचा समावेश केला गेला आहे। समीक्षक आणि प्रेक्षक अशी दोन्हींची पसंती ज्यांनी मिळवली त्या गुरुदत्त यांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गटशेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही यानिमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खर तर खूप महत्वाचा आजचा आपला विषय आहे. आपण जेव्हा म्हणतो की पाणी वाचवा, आता ही सवय नाही राहिलेली आहे तर ही आपली जबाबदारी झालेली आहे. म्हणजे पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला पाणी वाचवणं खूप गरजेचं आहे आणि तुमचं खरंच खूप मोठं काम आहे. तर सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे, पण मुळात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची?
1: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालंय, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत. याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे की जेव्हा आपण 2016 साली सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचं आपण लॉन्च केलं होतं. त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने, मदतीने, सहकार्याने, पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती. त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा, यात एक महत्वाचं साम्य आहे. आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्याला गावकरी, शेतकरी हीच सर्वात महत्वाची ताकद आहे. गावकरी शेतकरी अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे. त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कप मध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जाग करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल. आणि त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आपण केल्या. एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं. माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो, त्याला एक मोटिव्ह पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय. जोपर्यंत वर्ण कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही, मोठं मुलंही करत नाही, बरोबर. तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे. आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद. की ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो. परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्वाची आहे. माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, ही खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे. तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली. त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे. पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्व आहे. वॉटर कपच्या वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे अख्खं गाव, गावातील सर्व माणसं, महिला, पुरुष, मुलं, सिनियर सिटिझन, सगळे कॅटेगरीज, त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गटशेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा

0: इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही कारण त्याला खूप वेळ लागेल. परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं तर ते कसं करायचंय मी आपोआप शिकेन. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन, कारण त्यात माझं समाधान आहे, त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसं आहे, अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझं आपण घेऊन वाहत आहोत, यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे. करत असतील लोक पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसुक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कप मध्ये आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य देतो, एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं पोहोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही, कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26 ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासातनं निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: खरंय, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशी ही संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली, आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे.
0: अजून वटवृक्ष नाही झालंय, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काय ठरवेल. कारण या कामात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेड मध्ये मला काम करण्यासाठी समजा एक एनजीओ आहे, ते एनजीओ सीएसआर कडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर एनजीओ असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलंय की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जागा करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंगवरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंगवरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय, शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे. एक चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गट शेती करावी. गट शेती म्हणजे काय, त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला. तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला. परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल मी वेगळी केली तर आपला खर्च जवळजवळ 25 ते 30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं तुम्ही होलसेल मध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेल मध्ये,
1: होलसेल
0: होलसेल मध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र या सगळ्या गोष्टींवरती किमान 20 ते 25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनी बरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात. म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले.
1: खूप मोठा फायदा आहे त्यांचा,
0: प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे पहिला मुद्दा हा आहे की गट शेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली, आपली मालकी जशीच्या तशी आहे. परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत.
1: हो
0: बरोबर, त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो, खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गट शेतीच्या नियमामध्ये

0: आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये इर्जिक, आवड सावड, अडजी पडजी हे शब्द आहेत. त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे माझं लेबर वरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत, काम होत आहे. त्यामुळे एकत्र म्हणजे त्याचा हा अर्थ, आपण एकत्र घाम गाळतो, आपण एकमेकांना मदत करतो, आपण एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्रशुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे, म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, तसंच शेतीमध्येही प्रत्येक पिकाला, पीक निहाय शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनाने करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचं, म्हणजे अनेक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतं. आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5 कृषी विद्यापीठांबरोबर आपण MOU केलेले आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेती शाळा म्हणतात. ही डिजिटल शेती शाळा इतकी आता रंगलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे, म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेती शाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोहोचवतो. आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक नाहीये. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतातनं ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबेज झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा, कारण आज त्यांनाही माहिती की त्याचं नाव काय, अमुक कीड त्याला अमुक अमुक उपाय हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट आहेत, म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, अँथेस्थेटिस्ट वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे डॉक्टर आहेत. तरी सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या गेले आता 5 हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावं असं वाटतं.
1: खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात. श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत पुनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शोध दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 104 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. श्रोते, आता आपण ऐकणार आहोत तो प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद आणि त्यानंतर भावधारा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम. तेव्हा सुरुवातीचा हा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण आमचा हा कार्यक्रम दर आठवड्याला ऐकत आहात, खूप चांगला प्रतिसाद देत आहात आणि त्याचा आपल्याला उपयोगही होतो.

0: हे ऐकून खूप बरं वाटलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्याला या कार्यक्रमातून आयुर्वेदासंबंधी जास्तीत जास्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आजही आम्ही आपल्याला तशाच प्रकारची आयुर्वेदातल्या उपचारांची माहिती देणार आहोत आणि ती माहिती देण्यासाठी आपल्याकडे आले आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: गेले चार भाग डॉक्टर आपण सुजेविषयी आणि डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलत होतो, त्याची कारणं जाणून घेतली, त्याचे परिणाम जाणून घेतले. आता त्याच्यावर आयुर्वेदामध्ये नेमके उपचार काय हे आम्हाला ऐकायला आवडेल.
1: नक्की, खरं तर ट्रीटमेंट हाच खरं तर काबा आहे. जसं मी गेले काही भाग सांगतोय, मूळ कारण शोधा, मूळ कारण शोधा आणि ट्रीटमेंट करा. आता उदाहरणादाखलच द्यायचं झालं तर रक्तवाहिन्यांमध्ये कुठल्या होणं आणि मग त्याच्यामुळे पडद्याला सूज येणं, त्याची ट्रीटमेंट करताना आपण काय विचार करतो?
0: डोळ्याच्या रक्तवाहिन्या किती लहान छोट्या असतील, त्याला सूज येते,
1: अगदी त्याच्यात ब्लॉक बसतो, अगदी केसांपेक्षाही त्या पातळ असतात. आम्हाला भिंगांमधून ते बघावं लागतं, त्यावेळी त्या मोठ्या दिसतात, तर त्याच्यात ब्लॉक बसतो. बऱ्याचदा मुळात तो डोळ्यातला ब्लॉक असू दे, तो हृदयातला ब्लॉक असू दे, किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस असू दे, किंवा व्हेरी गुड वेन असू दे, किंवा बायकांना पाळीला बाहेर पडणाऱ्या त्या रक्तामध्ये गुठळे असू दे, हा रक्ताचा दोष आहे. हे सांगायचा मुद्दा हा त्या अवयवाचा दोष नाही, म्हणजे तो ब्लॉक होणं हा हृदयाचा दोष नाही, तो डीप वेन थ्रोम्बोसिस होतं तो त्या नसांचा दोष नाही, किंवा बायकांना रक्त पडतं ते गर्भाशयाचा दोष नाही, तो रक्ताचा आहे. तुम्ही लक्षात घ्या ना, हृदय हे सिरामर्म आहे, म्हणजे तिथं सिरा रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. त्या सिरामध्ये, त्या रक्तवाहिन्यांमध्ये दोष नाहीये ना, गुठळी कशात झाली? रक्तात झाली.
0: बरोबर,
1: म्हणजे स्वतः रक्तात गुठळी आहे ती, त्यामुळे मग तो अवयवाचा विकार होऊ शकत नाही. म्हणजे तो डोळ्याचा आजार नाही, तो हृदयाचा आजार नाही, तो नसांचा आजार नाही, तो रक्ताचा आजार आहे. आणि रक्ताचा आजार होण्यामागची तशी कारण आहेत. खरं तर ज्या वेळेला गुठळी होते त्यावेळेला आयुर्वेदानुसार त्याला वात कफ संप्राप्ती म्हटली जाते. म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यात वाताशी, कफाशी आणि रक्तदृष्टी करणारी अशी काहीतरी तुमची दिनचर्या, खाणं पिणं किंवा दिनचर्येतल्या काही त्रुटी इतक्या मेजर असतात की तुमची रक्तदृष्टी पराकोटीची व्हायला लागते. आता उदाहरण दाखल द्यायला झालं तर काही लोकांनी, म्हणजे आता लाईफस्टाईल आहे बरं का, एक गंमत अशी आहे बघा, चांगली गोष्ट मी ज्यावेळेस पथ्याची सांगायला लागतो तेव्हा मला पेशंट रुग्ण डायरेक्ट तोंडामध्ये हे कसं शक्य आहे?
0: हो, हे आमच्या होणार नाही.
1: हा, ह्याच कारण असं, आपली दिनचर्या, आपलं ऋतुचर्या, आपले दिनक्रम इतका विकृत आणि घाणेरडा करून ठेवलाय आपण की त्याचा परिणाम किंवा ते चुकीचं हेच माहित नाही. म्हणजे आपण मराठी भाषेत बऱ्याचदा बोलतो, आपल्या मराठी भाषेत उर्दू शब्द आहेत, संस्कृत शब्द आहेत, हिंदी शब्द आहेत, बऱ्याच भाषेंचा भेळमिसळ मराठी झालेली आहे आणि आपल्याला माहितीच नाही ना ते मराठी शब्द आहेत का त्या वेगळ्या भाषेचे.
0: वापरतोय
1: आपल्याला वाटतं की हे जे आहे हे मराठी शब्द आहेत. तसं झाले आपल्या चुकीची दिनचर्याची एवढी सवय झाली की तेच योग्य असं वाटतं आणि तेच ह्याचं मूळ कारण आहे.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाले आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर आपण म्हणतो ना, आहार, विहार आणि विचार हे तिन्ही परिणाम करतात आणि त्या तिन्हीचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे, त्याच्यामुळे ह्या अशा सगळ्या आजारांवर ह्या तिन्हीचा सुद्धा विचार करायला लागतो आपल्याला.
1: अगदी बरोबर. म्हणजे उदाहरण दाखल झालं तर मधुमेहाच्या पेशंटमध्ये देऊयात आपण, किंवा वयस्कर लोकांचं, तर सकाळी चहा सोबत बिस्किट हे पाहिजेच आहे, कोणत्याही पद्धतीने हे पाहिजेच आहे. आपल्याकडे पद्धत काय होती न्याहारीची, न्याहारी ही बंद झाली आयुर्वेदात. न्याहारी सकाळची सांगून ठेवली, न्याहारी करायला पाहिजे हेही खरं आहे. तुम्ही सांगली कोल्हापूर साईडला गेलात ना, बऱ्याचदा बघा न्याहारीमध्ये दही, ठेचा, भाकरी खाल्ली जाते.
0: अच्छा.
1: त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांना मूळव्याधन तत्सम गोष्टी होतात, पण व्यायाम असेल तर विरुद्ध आहारी पसतो. हे गंमत आहे. म्हणजे आयुर्वेदानं सांगून ठेवलंय की विरुद्ध जरी खाल्लं, चुकीचं जरी खाल्लं, तर तुमचा चांगला व्यायाम असेल तर तुम्हाला ते पचणार आहे. पण तो व्यायामच नाही, बैठका आळशी झालेत की आता घरात कपड्याची बाई वेगळी आहे, धुणी भांड्याची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी आहे आणि बायका काय करतात, कपड्याच्या घड्या घालतात आणि नवऱ्याची वाट बघतात. म्हणजे अशी विचित्र होऊन बसले, व्यायामच नाही ना राहिलेला, व्यायाम नाही राहिलेला, खाता तुम्ही घाणेरडं काही आणि मग ते त्याचा परिणाम लिव्हरवरती एवढा मोठा यायला लागतो की रक्ताची क्वालिटी आपल्याला खराब होताना दिसते. मग त्यातलं जसं मधुमेहाचं सांगितलं की बिस्किट खातात, अरे नाश्त्याला आम्हाला चहा, म्हणजे चहा बिस्किट लागतो, त्यापेक्षा न्याहारी करा. तर तुमचा जर व्यायाम असेल तर न्याहारी पसते, 11 पर्यंत भूक लागते, परत 11 जेवलात की संध्याकाळी 7 पर्यंत भूक लागते. आयडियल जे लाईफस्टाईल झाली
0: आणि 8-9 पर्यंत झोपा.
1: अगदी बरोबर. ताजं खाल्ल्यामुळे लवकर पसतही, ज्यावेळेस शिळं मैद्याचं खाल्लं जातं

पचन काळ वाढतो आणि कोठ्यावरती इम्पॅक्ट येतो. हे एक दिवस बिस्किट टोस्ट खाल्ले तर होणार आहे का? नाही होणार आहे. पण बिस्किट टोस्ट ही जी गोष्ट आहे, किंवा पोळी आणि चहा एकत्र, पोळी आणि दूध एकत्र, पोळीत असतं मीठ आणि हे विरुद्ध झालं. हे सगळं करत असल्यामुळं, वर्षानुवर्ष चालत असल्यामुळं, आणि एका बाजूला मोठ्या आजारांची नांदी आहेच, मधुमेह आहे, मधुमेहाची औषधं आहेत, मधुमेहाचं मूळ निदान झालं.

0: मधुमेहाचं मूळ निदान झालेलं नाही आणि त्याच्यासोबत तिची औषधं घेत असताना असा चुकीचा आहार विहार चालू आहे की ज्याचा परिणाम अल्टिमेटली हे पचवणार कोण आहे लिव्हर कि मग त्या लिव्हरवरती परिणाम होतो आणि मग रक्तदृष्टी होऊन बऱ्याच वेळेला या छोट्याशा कारणानं सुद्धा आपल्याला रक्तात गुठळ्या व्हायला मदत व्हायला लागते.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822651 9998 2625 2961 99. डॉक्टर, आता तुम्ही रक्तामध्ये गुठळ्या होतात त्याबद्दल बोलत होतात आणि आम्हाला पण आश्चर्य वाटलं की डोळ्यांमध्ये इतक्या बारीक नसा आहेत आणि त्या एवढ्या बारीक नसेमध्ये सुद्धा गुठळी होऊ शकते हे आपल्याला खरंच वाटत नाही, तर त्याबद्दल अजून काय सांगाल?
0: जसं आपण उपचाराबद्दल बोलतोय की उपचार होताना त्याचं मूळ कारण काय हे शोधण्याचं जे मी सांगितलं आणि त्या ओघात आपण रक्तवाहिन्यातल्या गुठळ्यांच्या बद्दल बोलतोय, तर हे जे कारण सांगितलं ह्याच ज्यावेळेस ही रक्तात गुठळी अजून काय होऊ शकतं, तर जर तुम्हाला कोणतेही मोठे आजार असतील लिव्हरशी संबंधित, लिव्हर सिरोसिस सारखा आजार आहे किंवा लिव्हरला वारंवार सूज येते, फॅटी लिव्हर सारखा आजार आहे, शुगरमुळे लिव्हरचं फंक्शन कमी झालेलं आहे, हायपर टेन्शन आहे, भूक मारताय तुम्ही प्रचंड आणि भूकेच्या वेळेला वेगळं काय तर घाणेरडं खाताय, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ज्यावेळेला लिव्हरवरती परिणाम यायला लागतो किंवा भयंकर स्ट्रेस आहे, ह्या सगळ्या गोष्टीनं लिव्हरचं फंक्शन कमी होऊन ज्या वेळेला कफाशी संबंधित आजार पण आहेत आणि त्याची अननेसेसरी औषधं घेतली जातात, ह्या सगळ्याचा वात आणि कफाशी संबंधित दृष्टी होऊन बऱ्याचदा रक्त घट्ट व्हायला लागतं. बऱ्याचदा जसं मी सांगितलं की तुमचं किडनीचं फिल्ट्रेशन हॅम्पर झाले आणि मग ते दोष रक्तात साठायला लागलेत की मग बऱ्याचदा रक्ताचा पातळपणा कमी होऊन रक्त घट्ट व्हायला लागतं. बऱ्याचदा तुमचं हृदयाचं पंपिंग कमी आहे, तुम्ही बऱ्याचदा हृदयाशी संबंधित मोठे आजार पण आहेत आणि त्याच्यासाठी औषध उपचार चालू आहेत आणि रक्ताची क्वालिटी त्या औषधांच्या अनुषंगानं तुमची खराब व्हायला लागलेली आहे. ह्या कोणत्याही कारणानं ज्या वेळेला रक्त वात कफाच्या अनुषंगानं खराब व्हायला लागतं त्यामुळे मग ह्या रक्तात गुठळ्या होतात आणि भविष्यात ह्या गुठळ्या ज्या वेळेला हृदयात असेल तर हार्टशी संबंधित प्रॉब्लेम येतो किंवा ज्यावेळेला डोळ्यावरती परिणाम करतं त्यावेळेला मग पडद्याला सूज येते आणि रक्तस्राव होतो. मग अशा वेळेला हे जे कारण आहे हे कारण शोधून त्याची ट्रीटमेंट केली तर मग रक्तातली दोष कमी होतं, गुठळ्या कमी होतात आणि अशा लोकांची सूज आपल्याला कायमची घालवता येऊ शकते. पण ह्यासाठी ह्या लोकांची दिनचर्या पूर्ण तपासणं, ऋतुचर्या तपासणं, खाणं पिणं सांभाळणं, आजार कोणते बघणं, मूळ रक्तदृष्टी ती गुठळी होण्याचं कारण तो वात आणि कफाचं का प्रकोपित झालाय आणि तो रक्ताला खराब केलाय ते शोधून औषध दिलं तर गुठळी कायमची जाते, रक्तदृष्टीही कायमची जाते आणि डोळा निर्दोष होतो आणि अंधत्व कायमचं टाळता येऊ शकतो.
1: तर डॉक्टर, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज यावर आपण आता गेले 4-5 भाग बोलतोय पण आता त्याच्यावरचे अजून एक महत्वाचे उपचार आपल्याला आयुर्वेदामध्ये असलेले जाणून घ्यायचे ते आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822651 99 98 2625 2961 99 98 2625 2961 99.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर.
3: मनोरंजन, माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध खजिना, आकाशवाणी. ऐकत रहा FM 101.4 MHz वर आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण
2: आणि आपण ऐकतच आहात आकाशवाणी नाशिक. तेव्हा आता भावधारा. सुरेल भावगीत विजय बोंद्रे यांचं, शांक नेल यांचं संगीत असलेलं, रवींद्र साठे आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातलं.

0: रवींद्र साठे आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलेश्वरातल्या विजय बोंद्रे यांचं गीत, शांकनील यांचं संगीत असलेलं आपण ऐकलं आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून भावधारा या कार्यक्रमात. आणि श्रोतो, ही आठवण आमच्या या कार्यक्रमाची.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, बरस तेल धुंद आता मृग नक्षत्रांचा पाऊस धारा, विजेल चिंब ओथंबेल आसमंत सारा, असा छान पाऊस आपल्याकडे सध्या सुरू आहे. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पशुधनाची काळजी ही विशेष करून घ्यावी लागते आणि म्हणूनच सरकारी योजना देखील पशुधनासाठी आहेच. 14 तारखेला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय आपण महत्वाचा ठेवला आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना. याविषयी आपल्या शंकांचं प्रश्नांचं निरसन करतील डॉक्टर मिलिंद भंडगे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 14 जुलैला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 यावेळेत फोन करा. या योजनांविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73, 295-0772. करा मग फोन हॅलो किसान वाणी.
0: तेव्हा शोधो, पावसाळा सुरू झालेला आहे आणि या निमित्तानं या अनुषंगानं शेतकरी बांधवांना माहिती देणारा कार्यक्रम म्हणजे पावसाचा फायदा कसा करून घ्यायचा किंवा संभाव्य होणारं नुकसान जे आहे ते कसं टाळता येतं, यासाठी हे सगळे हॅलो किसान वाणी किंवा आकाशवाणी नाशिक केंद्राच्या वतीनं शेतीविषयक कार्यक्रम सध्या सुरू आहेत. आणि ह्या आषाढीच्या आता निमित्तानं, आषाढी एकादशी आता येते, तर या निमित्तानं पावलं पंढरीकडे निघालेली आहेत आणि त्यामुळेच आता तिथला नेमकं आता ही वारकरी कुठे पोहोचलेले आहेत याचा आपल्याला सगळ्यांनाच उत्सुकता आहे, तर याच आकाशवाणी वृत्तांतातून आपल्याला कळणार आहे. आज सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची, या अंतर्गत आनंदी इथून प्रस्थान झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत आम्ही सहक्षेपित करणार आहोत सकाळी 8:40. आता सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: समाचार प्रभात का यंग समाप्त हुआ। नमस्कार।
1: तेव्हा शोध वाजत गजत अशी आकाशवाणी पुन्हा एकदा आकाशवाणी नाशिक केंद्राचे कार्यक्रम आपल्या पुन्हा एकदा सेवेत हजर आहेत। तेव्हा सकाळचे 8:15 वाजलेले आहेत आणि आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणी नाशिक केंद्र FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर, अर्थात आपण आपल्या मोबाईलवर देखील कुठेही आणि कधीही ऐकू शकणार आहात आणि ऐकू शकत आहात। तेव्हा ट्यून करत रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी नाशिक, आपलं लाडकं आकाशवाणी नाशिक केंद्र। तेव्हा श्रोतेहो, सकाळचे 8:15 वाजलेले आहेत आणि आता सुमधुर अशी मराठी गाणी ऐकणार आहोत गीतधारा या कार्यक्रमात। तसंच 8:30 8:30 म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात आणि 8:40 पायी वारी पंढरीची आपण सहक्षेपित करणार आहोत मुंबई अस्मिता वाहिनी। ऐकत रहा ऐकवत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
4: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
4: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
5: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
6: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक।
1: श्रोते, धुवाधार पावसाची आपण वाट पाहत होतो आणि तो पाऊस आला आपल्या दारात आणि अशा छान वातावरण आहे, तेव्हा नाधो महानोर यांचं गीत ऐकलंच पाहिजे आणि तेच आता आपण ऐकणार आहोत। रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजातलं हर्षित अभिराज यांचं संगीत असलेलं ऐकूयात आणि पावसाचा आणि पावसाच्या वातावरणाचा मुक्त मनमुराद आस्वाद घेऊयात।

तर अशी ही ओलीचिंब धरती झालेली आहे आणि पाऊस भरपूर बरसलेला आहे. आता बघा ना, परवा इतकं आपल्या सगळ्यांची नाशिककरांची हवा टाईट झाली होती हो, म्हणजे फार ढगफुटी होणार वगैरे असं सांगितलं होतं आणि नाशिककर खरंच घाबरून गेले होते. खरंच आपल्याला ढगफुटी झाली नाही हे एक आपण चांगलंच म्हणावं लागेल, पण जोरदार पाऊस मात्र झाला आणि थोडंसं आपल्यालाही घाबरायला झालं. पण एक आहे की सतर्कतेचा इशारा हा प्रशासनाकडून नेहमीच दिला गेलेला आहे आणि त्याचं आपण तंतोतंत जर पालन केलं तर आपलं संभाव्य नुकसान हे आपण टाळू शकतो. तेव्हा त्याच्याकडे आपण लक्ष देत राहूया. आपला पावसाचा आनंद द्विगुणित करताना, पाऊस येतोय धरण भरतं याचा आनंद आपण घेत असताना आपली काळजी देखील या पावसापासून अर्थातच. आणि आता जे काही खड्ड्यांचे रस्ते पाण्याने भरलेले आहेत, तेव्हा चालताना असेल, वाहन चालवताना असेल, जपून सगळ्या गोष्टी, एक एक पाऊल आपल्याला अगदी सावधतेनं टाकायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर चला, पावसाळी दिवसाच्या पावसाळी शुभेच्छांसह आता आपण यानंतरच्या गाण्याकडे वळणार आहोतच. आपण कार्यक्रम ऐकत आहोत गीत धारा आकाशवाणी नाशिक केंद्राचा. तेव्हा या धारा झेलणार आहोत सुमधुर गाण्यांच्या, पण या विश्रांतीनंतर अर्थात कमर्शियल ब्रेकनंतर.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
3: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.
6: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
7: केकी वाघ शिक्षण संस्थेचे कला
6: वाणिज्य
7: विज्ञान
6: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक.

0: येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक, मायक्रो केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, BSc सायबर अँड डिजिटल सायन्स, BCom, MCom, डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: संपर्क
0: 9423531969 किंवा 8275854 1 9.
2: आणि आता शांताराम नांदगावकर यांचं गीत अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातलं. संगीतकार आहेत अशोक पत्की.

तेव्हा रसिको, हा पाऊस शेतीसाठीचा आहे, हा पाऊस प्रेमाचा आहे, हा पाऊस आठवणींचा आहे, सगळ्यांचा पाऊस आहे, तेवढाच हा पाऊस आहे आध्यात्मिक आपली धरोहर आहे ती अधोरेखित करणार आहे. अर्थात पावसाळा सुरू झाला की जुलै महिना आला की आता आषाढाचे वेद लागलेले आहेतच आपल्याला. अधिक महिन्यामुळे आषाढ थोडं पुढे सरकलेला आहे, पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला काय म्हणतात, आपल्या ज्या पंढरीच्या विठुरायाची आस लागलेली आहे आमच्या वारकऱ्यांना आणि पावले त्यांच्याकडे चालायला लागलेली आहेत, त्यामुळे त्या पावलांना जी आस लागलेली आहे आणि त्यांचं आता कुठपर्यंत पुढे पुढे सरकलेले आहेत त्या प्रत्येक पावलांची नोंद आपण घेतलेली आहे आकाशवाणी नाशिक केंद्राच्या वृत्तांतामधनं. तर आपण पायीवारी पंढरीची आज सकाळी 8:40 ऐकणार आहोत. आळंदी इथून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी प्रस्थान झालेली आहे तिचा त्या सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत जो आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला आहे तो आपण ऐकणार आहोत आज सकाळी 8:40. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील. तेव्हा हा होता आजचा गीतधारा हा कार्यक्रम. आणि आता म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात मराठी चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेणार आहोत काही वेळातच. कमी व्याजाने लोन पा

0: ते देखील आपने
1: वाजला अनोख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: श्रोते, म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आणि बघा ना, पावसाची गाणी म्हटल्यानंतर आमचे श्रोते इतके चाणाक्ष आहेत ना की त्यांना पावसाची उडी गाणी माहिती आहेत ना, तर त्यांनी लगेच त्यांची आवड कळवायला सुरुवात केली। बघा ना, आता ह्या गाण्याची पण आवड आलेली आहे। कडक लक्ष्मी चित्रपटातलं गाणं त्यांना ऐकायचं आहे, जे सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं आहे। उमाकांत काणेकर यांचं हे गीत आहे, राम कदम यांचं संगीत असलेलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत। ते हे पावसातलं गाणं

तर असं पावसात भिजलेलं आणखीन एक गाणं आपण कार्यक्रमाच्या शेवटी ऐकणार आहोत, जे गीत गायलेलं आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी नवरी मिळे नवऱ्याला ह्या चित्रपटासाठी. शांताराम नांदगावकर यांचं गीत आहे, अनिल अरुण यांचं संगीत आहे.

शुद्धोदया यानंतरही काठ वाजून 40 मिनिट आणि पायी वारी पंढरीची आपण ऐकू शकणार आहात. आळंदी इथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जे काल प्रस्थान झालेलं आहे त्याचा आकाशवाणी वृत्तांत आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही वेळातच, अर्थात 8:40. ऐकत रहा, ऐकवत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: 40 मिनिटं झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन आहे कैलास शिंदे यांचं, सादर करते धीरज केदारी.

0: मंडळी रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीनं परवा म्हणजे 7 जुलै रोजी देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला. तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक देहूत आणि अळंदीत दाखल झाले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल म्हणजे 8 जुलैला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला. यावेळी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसानं आता मात्र संततधार पकडली आहे. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सगळे पूल पाण्याखाली गेल्यानं मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा ऐतिहासिक निर्णय समितीनं घेतला आहे. पंढरीस जाये तो विसरे बाप माय, पंढरीस जाये तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरुणिया अंक. आजही पिढीजात वारीची परंपरा अव्याहत सुरू आहे. अबालवृद्ध आळंदीत मुक्कामास आहेत. पावसाची पुराची चिंतानं बाळगता वारकऱ्यांनी धर्मशाळांमध्ये आश्रय घेतलेला दिसत होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी माऊलींच्या चलपादुकांचं काल दुपारी 2 वाजता परंपरेनुसार पंढरीकडे प्रस्थान ठेवणं गेलं. या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली होती. दुपारी 2 वाजता भर पावसात नेत्रदीपक अशा प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. माऊलींच्या चलपादुकांना न्हाऊ घालण्यासाठी जणू काही बरसणाऱ्या टपोऱ्या थेंबांमध्ये अहमिकाच लागली होती. सुरुवातीला देऊळवाडा स्वच्छतेनंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर विनामंडपात दिंडी प्रमुख आणि मानकऱ्यांना गुरु हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद आणि पागोटं देऊन सन्मानित करण्यात आलं. मुख्य समाधी गाभाऱ्यातील मानपानाच्या सोहळ्यानंतर रथापुढील क्रमांकांच्या दिंड्या अश्व बाहेर पडले आणि त्यानंतर माऊलींच्या चलपादुकांना पालखीत ठेवण्यात आलं आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरातील दर्शन मंडपात होता. या सोहळ्याबाबत सोहळा समिती प्रमुख आणि विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनी प्रस्थान सोहळ्याबाबत आणि आजोळात होणाऱ्या मुक्कामाबाबत आम्हाला सांगितलं.
1: आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आळंदीवरनं होणार आहे आणि माऊली पंढरपूरच्या दिशेने आज निघणार आहेत. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आनंद सोहळा असं मी म्हणतो. आनंद तेथीचा मुख्याशी वाचा भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय लुकांबळे वृद्ध होती तरणे, नाचत नाचत जाईरे पंढरी विठ्ठल रघुबाई पाहुरे. हा वैष्णवांची मांडियाळी चालत चालत नाचत नाचत भक्ती गजरामध्ये रममाण होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी ती साधना वारीच्या रूपाने करत आज निघणार आहे आणि 18 दिवसांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आळंदीवरनं साधारणपणे 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे. अतिवृष्टीमुळे 3-4 दिवस आळंदीला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक आहेत. काही रस्ते चालू झालेले आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने आणि आळंदी देवस्थानने सुद्धा सर्व वारकऱ्यांना एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देऊन बरेच जण पुण्यामध्ये थांबलेले आहेत.
0: चलपादुकांचं प्रस्थान झाल्यानंतर कामी आजोळी काम करेपर्यंतची हा जो सगळा सोपस्कार असेल, हा जो सगळा सोहळा होणार आहे, याबाबत थोडस सांगा ना.
1: काकडा आरतीने ह्या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 2:30 आपण मान्याच्या ज्या दिंड्या 47 त्यांना आपण आतमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत. 3 वाजता साधारणपणे सोहळ्याला सुरुवात होईल, प्रस्थान सोहळ्याला. त्याच्यानंतर हैबत बाबांची आरती होईल, नंतर संस्थानतर्फे आरती होईल आणि जे नारळ प्रसाद असतात मानकऱ्यांचे ते सुद्धा त्याच्यानंतर देण्यात येईल. नंतर पादुका बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15 दरम्यान

0: आठवडा घरामध्ये आळंदीमध्येच त्या विसावतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान आपण पालखी आळंदीवरनं त्या पालखीचं प्रस्थान होऊन पुण्याच्या दिशेने निघेल.
1: कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालेले आहेत आणि काय खबरदारीचे उपाय म्हणून काय योजना अंमलात आणण्यात आलेल्या आहेत?
0: गेली 1.5 ते 2 महिने प्रशासन, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, सामान्य प्रशासन, नंतर वाहतूक व्यवस्था यांच्या बऱ्याच मीटिंग आपल्या झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून फौजफाटा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त ठेवावा आणि ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं त्या त्या ठिकाणी तो पोलिसांचं जे काही कंट्रोल आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सक्षमीकरण करावं अशा आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे काही पुलावरनं जे वाहून गेलेले आहेत कठडे वगैरे ते तिथे आपण बॅरिकेटिंग लावायला सांगितलेलं आहे, हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे. दिवेघाटामध्ये सुद्धा हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेली आहे. जुना जो रस्ता आहे तोच आम्ही वापरू असंही आपण त्यांना सूचना देऊन बाकीच्या ठिकाणी हार्ड बॅरिकेटिंगनी तिथे जे काही लँडस्लाइड होतील किंवा होत झालेले आहेत त्याला तिथे मज्जा होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सेफ वारी आणि आपण जो रथ केलेला आहे त्या रथामध्ये सुद्धा दुर्घटना होणार नाही कारण पाय अडकण्याची शक्यता असते दर्शन घेताना. त्या दृष्टिकोनातून आपण तिथे सेफ वारीच्या दृष्टिकोनातून रथाची सुद्धा इंजिनिअरिंग त्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे.
1: प्रस्थान सोहळा समितीचे प्रमुख ऍडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप हे म्हणाले,
2: संस्थाननं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की जे वारकरी या ठिकाणी येत आहेत त्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी किंवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा प्रकारची आपण सर्वांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे वारकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन केलं. काल पुराचा आणि पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही रात्री संस्थानं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याचा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्थांची माहिती सांगितलेली आहे की

0: चा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्तांची माहिती सांगितलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ज्या काही मानाच्या श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आहेत, रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी वारकरी त्या ठिकाणी सहभागी होतील. परंतु त्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आता पाऊस कमी झालेला आहे, पुराचं देखील पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक दिंडीत त्या ठिकाणी ज्या काही 56 मानाच्या दिंड्या आहेत त्यामध्ये 50 वारकऱ्यांना आम्ही सामावून घेत आहोत. अशा प्रकारे थोडासा बदल आम्ही केलेला आहे. कारण पाणी जरी ओसरलेलं असलं आणि पाऊस जरी कमी झालेला असला तरी धरणाच्या साईडला पाऊस पडत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी किती पाऊस पडेल आणि उद्या सकाळी काय सिच्युएशन राहील हे आत्ताच आपण सांगणं हे घाईचं होईल. परंतु आम्ही 2 मार्ग त्या ठिकाणी प्रथमतः प्राधान्य देतोय. तो परंपरागत जो मार्ग आहे त्या परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी देखील जाण्याला आम्ही जे काही प्रमुख दिंड्या आहेत त्या दिंड्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते किती घ्यायचं त्या देखील कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण पूल देखील त्या ठिकाणी पाणी किती राहील किंवा कशा पद्धतीने राहील त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पण तिथे जर पाणी आलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मरकळ रोड जो आहे त्या मरकळ रोडनी आम्ही चरोली फाट्यावरती पालखी नेण्याचा आमचा हे आहे.
1: आळंदी नगर परिषदेच्या रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात येणार आहेत या सुविधांबाबत माहिती देताना आम्हाला सांगितलं.
2: महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी नगर परिषद यांच्यातर्फे आपल्या पूर्ण आळंदी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही जी पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आरोग्य सेवेसाठी साधारणतः 11 बूथ वेगवेगळ्या ठिकाणी चाकण चौक, वडगाव चौक, चरोली फाटा अशा ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, 2 इंटर्न, 1 ANM व आदी परिसेविका अशा पद्धतीने व त्या संदर्भात जी काही औषधोपचार लागतात जो फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार स्वरूपातील तर ती सुद्धा सर्व औषधं आपल्या इथं उपस्थित आहेत. त्या ठिकाणी सर्वसाधारणतः भाविकांचे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि इथून पालखी आपली आळंदीतून आपली पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या निमित्ताने साधारणतः 4 दिवसापूर्वीपासूनच आम्हाला इथं प्रतिनियुक्तीवरती पाठवलेलं आहे. आज आता 8 तारखेपासून प्रस्थान आहे माऊलींच्या पालखीचं. तर आज आता इथपर्यंत साधारणतः दर रोज साधारणतः 1-1 बूथवर 1000 ते 1200 रुग्णांची इथं नोंद केली जाते आणि त्यांना औषधोपचार साधारणतः पुरवला जातो. साधारणतः प्राथमिक उपचारामध्ये सर्दी, ताप, खोकला, दर वेगवेगळ्या प्रकारचे जुलाब, उलटी, ताप या संदर्भातले सर्व औषधं आपल्याकडे प्रथम उपचाराचे उपलब्ध असतात. त्यांना त्या स्वरूपात त्या चेक करून मग त्यांना औषधोपचार आपण केला जातो.
1: या प्रस्थान सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे आवर्जून उपस्थित होते. वारीतला त्यांचा वंश परंपरागत सहभाग याबाबत सांगताना ते म्हणाले.
3: रामकृष्ण हरी, महाराष्ट्राची ही संत परंपरा अनादिकालापासून चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून अनेक भाविक वारकरी या ठिकाणी येतात आणि पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होतं. मला जसं कळत आहे तसं माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ हे सगळे या वारीमध्ये प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. इथून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. या वर्षीची परिस्थिती थोडीशी पाऊस जास्त झाल्यामुळे आळंदीमध्ये काल आम्ही तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पण होतो. सगळ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. इथं आज इंद्रायणीचा जो आळंदीतला जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं वारकऱ्यांना यावेळेस थोडीशी गैरसोय होईल. पण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थेला, देवस्थान संस्थेला, प्रशासनाला केलं पाहिजे. कारण आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंनी भाविक असतात आणि त्या ब्रिजवरनं जाताना सगळे सुखरूप पोहोचावेत आणि कुठलेही हे होऊ नये एवढी काळजी सगळ्यांची घेण्यासाठी सगळे नगरसेवक या परिसरातले देवस्थानचे लोक प्रामुख्याने प्रयत्न करतायत. तर त्याच्यात मी या निमित्तानं आवाहन करेन आपल्या सगळ्या वैष्णव भक्तांना, वैष्णव

0: वारकरी भक्तांना सगळ्यांना की थोडस आळंदीच्या नंतर जिथं पण मुक्काम आहे तिथनं सगळ्यांनी पालखीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा, कारण आता इंद्रायणीला आता आम्ही बसलो इथं आळंदीत तरी पाणी रात्रीपेक्षा 2-2.5 फुटाने वाढले, अजून पाऊस वरती चालू आहे, तर पाऊस जर जास्त वाढला तर उद्या आपली पालखी, त्याच्याकरता सगळ्यांनी सुखरूप राहावं, सगळ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो.
1: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानात सेलिब्रिटी संवादक अभिनेते आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचा यातला सहभाग हा एक आकर्षणाचा विषय. आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,
2: जसं आपण बघितलं इंद्रायणी मातेला महापूर आलेला होता आणि आता सगळं पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. पाऊस जसा बरसतो आहे तसे डोळ्यातलंही अश्रू थांबत नाहीत ज्या क्षणी माऊलींचं ते प्रस्थान सोहळा आपण अनुभवतो. मी सातत्याने गेली 10-12 वर्ष न चुकता या वारीत सहभागी होतो, अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतो. माऊलींमधली श्रीमंती, माणसातलं माणूसपण आणि प्रत्येक माणसातला पांडुरंग, काय कुठून ही अनन्यसाधारण शक्ती आणि ऊर्जा आहे, खरंच अलौकिक आहे सगळं. आपण कोणीही नाही हे सगळं तो ठरवतो, तो करून घेतो आणि माऊलींच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की लक्षात येतं त्यांची ऊर्जा आणि कुठलंही सुख दुःख असू द्या त्यांच्याकडून शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फक्त एकच विठ्ठलाचा ध्यास. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कुठलीही निरपेक्ष भावना, अगदी कळसाला नमस्कार करून सगळे माऊली परततात, यापेक्षा वेगळं काय आहे. तर आपण कुठं आहोत, आपण कुठंच नाही.
1: या वारी सोहळ्याविषयी आपला अनुभव व्यक्त करताना सुनेत्रा नाम जोशी या म्हणाल्या,
3: आमचं वारीला जायचं पक्क झालं आणि एक एक टप्पा ओलांडत आम्ही वारी करत होतो. मी नुसतं निरीक्षणच करत होते, कधी त्या विठुरायाचं नाव न घेणारी मी हरिभजनात कधी दंग झाले हे मला कळलंच नाही. दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरुण करून जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावत होते. खरंच मी हे सगळं बघतच राहिले. माझ्या मनात शंका होती ना की वारीला जाऊन देव भेटतो का, त्याचं काहीस थोड्याफार प्रमाणात निरसन मला तिथे व्हायला लागलं. मला देव दिसला त्या सेवाभावी संस्थेत जे येणाऱ्या वारकऱ्यांची उठभस करत होते, झोपण्या उठण्याची सोय करत होते. मला देव दिसला जे वारकऱ्यांची तुटलेली चप्पल कोणतेही पैसे न घेता शिवून देत होते. मला देव दिसला त्या डॉक्टरांच्या मध्ये कोणतेही पैसे न घेता सगळ्यांना औषध पाणी करत होते. एखादा म्हणलाच की पायाला फोड आलेत तर म्हणायचे डॉक्टर की बस न गाडीत आणि पुढची वारी पूर्ण करा, बसा गाडीत. केवढीही पॉझिटिव्हिटी. मला देव दिसला त्या आया बहिणींच्या मध्ये ज्या जेमतेम घरी 10-15 लोकांसाठी स्वयंपाक करत होत्या तर इथे 100-500 लोकांसाठी सहज पोळ्या भाकरी करत होत्या. खरंच कुठून आले एवढे लोक, अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत स्त्री पुरुष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की कुठं 2 पैशाची जाहिरात नाही किंवा कुठंही असा बोर्ड नाही की व्हा आमच्या पक्षात सामील आणि चला वारीला, देव भावाचा भुकेला. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे एकत्र आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, सोपानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्यांचे कोड कौतुक मी डोळ्यांनी पाहू, कानाने ऐकू की मुखाने गाऊ अशी माझी स्थिती झाली.
1: धोधो बरसणाऱ्या जलधारांच्या आणि माऊलींच्या भक्ती वर्षावात चिंब भिजण्यासाठी अलोट गर्दीचा वैष्णवांचा मेळा आणि हा महापूर जमेल तसा आळंदीत दाखल झाला होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
4: रामकृष्ण हरी माऊली, तर आमचं दुकान आहेत भाजीचे, आमचे दुकान संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही, फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षा बी वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरी सुद्धा 24 तास पाण्यात असून सुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला गेला, माल गेला, त्याचं काही दुःख वाटलं नाही, पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी निघाली तर आम्हाला एकदम म्हणजे डोळे तरंगून आलेत आमचे, आश्चर्य वाटलं. बाकी ग्रंथ पुस्तकं वया कोऱ्या ओल्या झाल्या आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोरडाच्या कोरडा निघाला.
1: मंडळी, परमेश्वराची अगाध लीला असंच याच

0: वर्णन करता येईल.
1: आमचा अनुभव असा आहे, दर साली प्रस्थान निघत आहे आणि प्रस्थानातून आनंद मिळतो. दर साला तर आम्ही इथलेच रहिवासी आहेत, पण शेवा ही आठवड्याची शेवा आहे माऊलीची. इतर ठिकाणी बी आपण जिकडं अध्यक्ष सांगन सुनील भाऊ तापकीर यांच्या हस्ते किंवा यांच्या स्वाधीन ती सांगन तिकडं आम्ही जातो शेवेला. शेवेला जातो तर आता इथं हे माहेर नाही, सासरच आहे आणि पंढरपूर माहेर आहे. त्या आता हे दोन्ही बी आपण श्वास घेतोय, आनंद मिळलाय, आनंद घेतलाय आणि आपलं आयुष्य आता याच्यातच चाललंय म्हणायचं. चांगला आनंद घेऊन, आनंद मिळून सगळी सेवा घडती, देवदेव घडतात.
2: पण बाहेर धोधो पाऊस पडतोय, चारही पूल पाण्यात गेलेत, घरामध्येच बसावंस वाटलं नाही, माऊलीचं दर्शनासाठी जावंस वाटलं.
1: वाटलं म्हणजे पाऊस आता हा नेहमीचाच आहे, पण आनंद भरपूर झाला आणि पाणी चारही पूल पाण्याखाली जरी गेले तरी पण भाविक, पाऊस जरी असल तरी भाविक ह्या आळंदीत परस्थानाला किंवा वारीला माग हटत नाहीयेत. किती पाऊस येऊ द्या, गाळ हटत म्हणलं तरी जातात. आणि पंढरपूरला बी पाऊस असला तरी जातात. राऊट्या जरी पाण्यात असल तरी पण माग वारकरी माग हटत नाही. ओढीने जातात, आवडीने जातात, भावेने जातात आणि आनंद लुटायला बी येतात आणि जातात.
0: अजोळचा मुक्काम संपवून ताज्या दमानं वैष्णवांचा हा महापुराचा लोंढा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आज सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. तेव्हा या सजीव प्रसारणात भेटण्याच्या आश्वासनासह कैलास शिंदे पायी वारी पंढरीची या आकाशवाणी वृत्तांतातून माझा सहकारी धीरज केदारी यांच्यासह आपला निरोप घेतोय. रामकृष्ण हरी.

0: श्रोतेहो, पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम सहक्षेपित झाला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. PNG अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण विविध नेकलेस विषयी माहिती घेत आहोत. खर तर सोन्याचे नेकलेस हा भरपूर वैविध्य असलेला आकर्षक सुवर्ण अलंकार आणि भारतातला विविध भागात प्रत्येक राज्यात असा वेगळा नेकलेस प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर आज आपल्याला अशाच काही खास नेकलेसची माहिती देणार आहेत. मोडक सर, नमस्कार.
4: नमस्कार
2: मोडक सर. एक खास नेकलेस म्हणजे कलकत्ती नेकलेस असं आम्ही ऐकलंय, तर तो कसा असतो, त्यात पेंडंट असतं का, कोणते कारागीर कलकत्ती नेकलेस बनवतात याची माहिती ऐकायची आम्हाला उत्सुकता आहे.
5: कलकत्ती नेकलेसमध्ये जनरली एक सिंगल पट्टी म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक झालर नेकलेस येतो कलकत्ती नेकलेस.
2: बरोबर.
5: आपण एक झालर नेकलेसचा ऑलरेडी प्रकार बघितलाय.
2: हो.
5: तर त्या याच्यामध्ये एक सलग पट्टी असते, त्या पट्टीच्या खाली छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे लटकनचे असे आकार लावलेले असतात.
2: हो, हो.
5: आणि पेंडंटच्या ऐवजी तिथे झालर दिलेली असते, म्हणजे कमी लेंथ टू जास्त लेंथ आणि परत जास्त लेंथ टू कमी लेंथ असं ते लटकन केलेले जे ते झालर, पण ते झालर कम पेंडंट होतं. आणि जनरली हे कलकत्त्याहून बनून येतं म्हणून त्याला कलकत्ती म्हटलं जातं. आणि ती त्यांची खासियत आहे, कलकत्त्याची ही खासियत आहे या नेकलेसची. आणि याच्यामध्ये पण सिंगल पट्टीमध्ये पण नेकलेस येतं खाली झालर न लावता.
2: बरोबर.
5: पण याच्यात सगळ्यात जनरली येलो फिनिश नसतं, रेड फिनिश असतं कलकत्ती नेकलेसमध्ये. आणि त्याला जी पेंडंट लावली जातात झालर लावायच्या ऐवजी, मी जे सिंगल

0: हत्तीचं नेकलेस म्हणतोय,
1: हो
0: त्याला झालर नसते, मग पेंडंट लावलं जातं त्याला.
1: बरोबर
0: तर ते पेंडंट असतं ते परत फुगीर आकाराचं असतं, आणि त्या पेंडंटला वेगवेगळे आकार दिलेले असतात,
1: ओके
0: कुहिरीचे दिलेले असतात किंवा आपल्या देवळाच्या वरचे जसे मखर असतात त्या त्याचे, म्हणजे उलट्या बाजूचं
1: हो
0: मखर म्हणजे खाली टोक आणि वरती ब्रॉड
1: बर बर
0: आकार अशी मखराच्या टाईपची पेंडंट केलेली असतात. ते जरा लांबीला जास्त केलेलं असतं, लॉंग पेंडंट केलेलं असतं. आणि मागे जे तुम्ही नेकचेन लावू शकता सोन्याची किंवा गोंडा लावू शकता, गोंडा लावलात तर त्याचं वजन वाढणं किंमत वाढणं हा राहत नाही, पण नेकचेन लावली तर वजन वाढतं. जे आपण कलकत्ती नेकलेस म्हणतोय झालर वालं, त्याचं साधारणपणे वजन 20 ग्रॅम पासून 30 ग्रॅम पर्यंत येतं, कारण ते छोटे छोटे आणि पोकळ असतं. आणि मजुरी साधारणपणे 13 ते 15% असते. आणि सिंगल डिझाईन पट्टीचं जे फुगीर आकाराच्या पेंडंटचं म्हणतोय मी नेकलेस, ते पण जर विचार केला तर 20 ग्रॅम पर्यंत बसतं आणि त्याची मजुरी साधारण 14 ते 16%
1: बरोबर. भारतातल्या विविध परंपरा आपल्याला या दागिन्यांमध्ये दिसतात. सर, टेम्पल ज्वेलरी आपण जी म्हणतो, तर याविषयी आम्हाला ह्याच्याशी रिलेटेड सांगा माहिती.
0: काय कलकत्ती म्हटलं की त्या टेम्पल आलंच, कारण की टेम्पल ज्वेलरी ही जास्त करून कलकत्त्यावरून बनून येते. टेम्पल ज्वेलरीमध्ये काय आहे, आपले देवदेवतांचे आकार म्हणजे त्यांच्या मूर्तींचे फिगर्स किंवा आपले जे देवळं आहेत त्यातले जे विविध खांब किंवा छतावरती जे नक्षीकाम केलेलं असतं ते नक्षीकाम असलेलं असतं. आणि जनरली टेम्पल ज्वेलरी ही हेवी असते, वजनाला जास्त असते, कारण त्याच्यामध्ये रुंदीला जास्त असते, वजनाला जास्त असते आणि बल्की दिसते थोडीशी. आणि त्याची वजन जर तुम्ही म्हणाल तर 60 ग्रॅम 80 ग्रॅम अशी असतात. आणि मजुरी म्हणाल तर 22 ते 25% सुद्धा मजुरी जाते, कारण त्यामध्ये खूप काम केलेलं असतं, बारीक काम केलेलं असतं, कलाकुसर खूप असते
1: नक्कीच, पण त्याचा एलिगन्स पण वेगळा असतो.
0: हो, आणि ते दोन्ही येलो आणि रेड फिनिश मध्ये, दोन्ही फिनिश मध्ये मिळत.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आम्हाला कलकत्ती नेकलेस या वेगळ्या प्रकाराची माहिती दिलीत, त्यातल्या पेंडंटचे प्रकार सांगितलेत, त्याचप्रमाणे टेम्पल ज्वेलरीचीही रंजक अशी माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
2: पीन जेन्सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आता विविध भारतीचे कार्यक्रम सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतो 9:05 ते 10 वाजेपर्यंत अर्थात आतापर्यंत आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकले. आता पुन्हा एकदा आकाशवाणी नाशिक केंद्राचे कार्यक्रम आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर देखील. तेव्हा सकाळचे 10 वाजतायत. सलग 2 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्यापैकी सुरुवातीचा हा प्रायोजित कार्यक्रम आहे अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खर तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनात बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2

0: चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 89 91, 1800 267 89 91, 1800 267 89 91, आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 89 91, 1800 267 89 91, 1800 267 89 91, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 10:05 आणि 10 सेकंद झालेत. आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घुडके सराफ पुणे.
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं

0: आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन दोन लाईन तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर देखील.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 MHz.
1: सकाळचे 10:10 झालेले आहेत. आता आपण गीत भारती हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम ऐकणार आहोत. सुरुवात करणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या भावबंधन नाटकातल्या राम गणेश गडकरी यांच्या पदानं.

0: डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं भावबंधन नाटकातलं राम गणेश गडकरी यांचं पद आपण ऐकलं. आकाशवाणीच्या नाशिक केंद्राच्या गीतभारती या कार्यक्रमात सकाळचे 10:14:22 झालेत. आपण आनंद घेत आहोत आकाशवाणी नाशिक केंद्राच्या प्रसारणाचा.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
5: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
6: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
7: आरबीआय सांगते
6: जाणकार बना सतर्क राहा.
1: एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
8: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
4: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदारे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदारे मसाले.
1: एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक.
2: श्रोते, होता गीत भारती कार्यक्रमातून या पावसाच्या निमित्ताने हिरवा कंस रानाकडे आपण जाणार आहोत. ते देवकी पंडित यांनी गायलेल्या प्रवीण दवणे यांच्या गीतातून. नंदू होनप यांचं संगीत आहे.

0: रसिको फुलराणीच काय, आपण सुद्धा जेव्हा हिरव्या राणी जातो, हिरवी कुरणं बघतो, हिरवळीमध्ये जातो, तेव्हा आपणही मंजूळ गाणी गायला लागतो. नकळत अशी गाणी ओठावर येतातही आपल्या. रसिको, आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ही हिरवळ आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे, पण काही जी पायाखाली हिरवळ येत असते त्याच्यावरनं मात्र सटकाला होता, त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवून आता आपल्याला काम करायचं आहे. खाली बघून चालायचं आहे, फार महत्त्वाचं आहे. सध्या वयस्कर लोक सांगत आहेत की तुम्ही खाली बघून चाला, कारण मध्येच खोटे खड्ड्यात पाय पडू शकतो, सटकू शकतो आपण. तर या सगळ्याची काळजी आपली घ्यायचीच आहे. अनारोग्याच्या समस्या आपल्याला होऊ नये यासाठी सुद्धा आपण दक्ष राहायचं आहे. बऱ्याच गोष्टी आहे पावसाळ्यात करण्यासारखं, भरपूर काही हो, म्हणजे आपली काळजी आहे तेवढंच. पाणी जेवढं आपल्याला साठवता येईल, आपल्या पागोळ्यांमधनं गळणारं जे पाणी आहे त्याची आपल्याला साठवणूक कुठे करता आली तर आपला हातभार होतो. आपल्याच प्रशासनाला आपण आपल्या बागेला पाणी देऊ शकतो त्या साचलेल्या पाण्यातून. तर हे सगळं आपल्याला करता येईल याच्याकडे आपण लक्ष घालूयात, आणि आपलं जीवन आनंदी जगण्याबरोबरच आणखीन सुरक्षित कसं जगता येईल याच्यावरही फोकस राहूयात. तर चला यानंतरच्या गाण्याकडे आपण वळणार आहोतच. कार्यक्रम गीत भारती आकाशवाणी नाशिक केंद्राचं आपण ऐकत आहोत.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शर्ती लागू.
3: दहा ते 50% सूट. मान्सून सेल. कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदारे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदारे मसाले.
1: आणि आता कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत ते दत्ता पाटील यांचं मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकारांच्या आवाजातलं, कार्यक्रमातलं शेवटचं.

0: काही क्षण जगण्याचे,
1: तर काही इतरांच्या जगण्यातून आदर्श घेण्याचे,
2: काही क्षण अनुभवाचे,
0: तर काही इतरांच्या अनुभवाने समृद्ध होण्याचे,
1: काही क्षण गुणगुणण्याचे,
2: तर काही श्रवणानंदाचे, असा तुमच्या आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण सत्कारने लावणारी
0: आकाशवाणी
2: ऐकत रहा. FM 101.4 MHz वर
0: आकाशवाणी नाशिक.
3: आणि श्रोते आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणी नाशिक केंद्र FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. प्रायोजित कार्यक्रम NCERT चा आता आपण ऐकणार आहोत उमंग.

श्रोत्यो, उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील. श्रोत्यो, सकाळचे 10:59 आणि 40 सेकंद झालेले आहेत.

तेव्हा श्रोते, आता 11 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील रात्री 11 वाजेपर्यंत. दरम्यान दुपारी 12 वाजता वनिता मंडळ आपण ऐकणार आहोत. संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी नाशिक केंद्राचा प्रसारित होणारा कार्यक्रम किसानवाणी देखील आपण ऐकणार आहोत. तेव्हा आता प्रसारणाच्या या टप्प्यावरती नियंत्रण कक्षातून आमचे सहकारी प्रशांत पाठक आणि मी प्रसारण कक्षातून पल्लवी कुलकर्णी आपला निरोप घेणार आहे. पण आपण आकाशवाणी सोबतच राहा, कारण यानंतर सहक्षेपण आहे विविध भारतीच्या कार्यक्रमांचं.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज तुमच्या सोबत आहे तुमची सखी शीतल. सख्यांनो, आता वाळवणाची कामं संपवून पावसाचा आनंद घेणं सुरू आहे, हो ना? सख्यांनो, आज आपल्या कार्यक्रमात प्रथम आपण ऐकणार आहोत मालिका तिची उद्योग भरारी. या मालेत प्रीती जांभोरकर या उद्योजिकेशी मारलेल्या गप्पा आपण ऐकूया.

0: मैत्रिणींनो, कला हा मानवी जीवनाचा श्वास आहे आणि हस्तकला म्हणजे हातांनी साकारलेली कला. अनेक मैत्रिणी हौशीसाठी हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात तर काही त्यातून व्यवसायही करतात. आज तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत आपण आपल्या छंदाला व्यवसायात रुपांतर करणाऱ्या मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्या या हस्तकलेच्या उद्योगाविषयी जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे आर्टिस्ट प्रीती जांभोरकर. अनेक वर्ष झाली या कलेच्या क्षेत्रामध्ये छान रममाण झालेल्या आहेत. तर कसा हा प्रवास घडला, कशा त्या उद्योजिका बनल्यात जाणून घेऊया. नमस्कार प्रीतीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कलेच्या माध्यमात रमणाऱ्या प्रीतीताई कशा आहात?
1: मी मस्त.
0: आणि तुमचा कला प्रकारही खूप छान आहे. विविध प्रकारचे पेंटिंग्स करणं, अनेक वस्तू बनवणं, जे तुम्ही सांगाल की काय काय प्रोडक्ट तुम्ही बनवता. सुरुवातीला मी बोललेस की कला म्हणजे माणसाचा तो श्वास असतो.
1: बरोबर.
0: आणि एखादी वस्तू जेव्हा तो कलाकार बनवतो तो अगदी त्याच्या कल्पनाशक्तीनी तो बनवतो, जीव ओतून बनवतो. प्रीतीताई, तुमच्या जीवनात कलेला किती महत्व आहे, कलेबद्दल काय सांगाल?
1: या कलेमुळे किंवा या आर्ट मुळे मला एक सकारात्मकता माझ्यामध्ये बदल आलेले आहेत. आता मी नुसती कोणाची मुलगी नाही तर किंवा कोणाची

0: को म्हणून ओळखले जात नाही तर स्वतःच्या कर्तृत्वामुळे लोक आता मला ओळखू लागलेले आहेत. या उद्योगामुळे मला कळलं की मी की आपल्याला शिकायला न वेळेची गरज आहे न पर्टिक्युलर एजची गरज आहे. तुम्ही जर मनाचा निर्धार केला तर तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि बरंच काही करू शकता.
1: खूप छान प्रीतीताई. आणि तुम्ही म्हणालात की कला शिकायला वयाचं बंधन नाही. खरोखरच आपण अनेक अशा मैत्रिणी आपल्या अवतीभोवती बघतो की ज्यांनी वयाच्या 50 नंतर आपल्या छंदांना वेळ दिला, त्यांनी त्या छंदांचं व्यवसायात रुपांतर केलं, इतरांना त्या रोजगार सुद्धा द्यायला लागल्यात आणि एक छान आयुष्य त्यांचं घडलेलं आहे. तो उत्तम सुरुवात झालेली आहे आपली. घरचं वातावरण कसं होतं? घरात कोणी कलाकार मंडळी होती का?
0: मी कुठलेही आर्ट वर्क अशी शिकलेली नाहीये. कमीत कमी जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला तेव्हा माझी आई ही एक स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहे. म्हणजे तिने बरेच पुरस्कार हे जिंकलेले, म्हणजे 7 जिल्ह्यातून तिला पहिला बक्षीस एका कॉम्पिटिशन मध्ये मिळालेलं आहे. ती जजेस म्हणून सुद्धा जायची.
1: बरं.
0: ती वर्कशॉप्स घ्यायची, क्लासेस घ्यायची, तेव्हा माझ्या नजरेखालतून ते सगळं जायचं. पण तरी सुद्धा मी इतकी मस्तीखोर आणि इतकी बंड लहानपणी होती की कधी एका जागी बसली नाही किंवा कधी हा विचारही केला नव्हता की मी एक आर्टिस्ट बनेल.
1: बरं.
0: कारण कसं आहे, बरेचदा शिकून बघून बघून सुद्धा तुम्ही म्हणता नाही मला हे नाही करायचं, मला काहीतरी वेगळं करायचं. पण तरी सुद्धा ते टॅलेंट असल्यामुळे मी शाळेत अनेक बक्षिसं जिंकली. पण काही काळानंतर जेव्हा मी 10वी 12वी माझं ग्रॅज्युएशन लग्न झालं तेव्हा हे सगळे कलाकार आणि हे सगळे आर्टिस्टिक सगळे प्रकार माझे थांबलेत.
1: बरं.
0: कारण आता माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण होतं माझ्या मॅरिड लाईफवर, माझ्या हजबंडच्या बिझनेसवर. बराच काळ म्हणजे जवळपास लग्नाच्या 15 वर्षापर्यंत आम्ही एकमेकांना साथ दिली त्यांच्या बिझनेसमध्ये. टर्निंग पॉइंट आला पॅन्डेमिक पिरियड मध्ये.
1: बरं.
0: जेव्हा बिझनेसवर खूप फरक पडला, आता काय करायचं सुचायला नाही लागलं, मी थोडीशी फ्रस्ट्रेट झाली. आता माझ्या आतमधले जीन्स बोलायला लागलेले होते की आता तू काहीतरी कर, तुझ्यामध्ये आहे ते टॅलेंट. तेव्हा माझ्या मुलींनी मला वेगवेगळ्या प्रकारचे सोशल प्लॅटफॉर्म्सवर माझे अकाउंट ओपन करून दिले आणि तिने सांगितलं, म्हटलं अगं पण तू हे करून तर दिलं पण आता मी करू कुठून सुरुवात. तिने सांगितलं की आई ही कला ट्रेंड मध्ये चाललेली आहे, तू हे कर.
1: बरं.
0: मग पहिले म्हटलं ठीक आहे, मला फार छान वाटलं, मला आवडलं. मग तो एक आर्ट फॉर्म ज्याला मंडला आर्ट म्हणतात तो मी शिकली. पण त्याच्यानंतर मला कधी शिकायची गरज नाही पडली. माझ्यामध्ये एवढा टॅलेंट आतापर्यंत आला होता की मी नुसतं बघितलं तरी मला कळायचं की ही वस्तू कशी बनलेली आहे आणि याच्यात कसला उपयोग झालेला आहे.
1: बरं.
0: हॉबी म्हणून करायला लागली वस्तू, पण ते इतक्या सुंदर बनत गेल्या की एक दिवशी माझे सासरे मला म्हणाले की अगं आता बास झाला ना, आता किती हॉबी म्हणून करशील, आता तू बिझनेस मध्ये यायला काही हरकत नाही.
1: बरं.
0: ऑलरेडी ते स्वतः सुद्धा बिझनेस मध्ये होते तर त्यांनी मला गाईड केलं की बिझनेस असा कर तसा कर. माझ्या हजबंडनी मला सपोर्ट केला की तू कर. मग मी पूर्ण फुर्तीने पूर्ण स्पीडने एक्सप्लोअर करणं सुरू केलं की जुन्या काळी कुठले आर्ट फॉर्म असायचे, बाहेर परदेशातून आपल्या भारतात कुठले आपण आणू शकतो, आपल्या लोकांना शिकवू शकतो, काहीतरी नवीन क्रिएटिव्ह आउट ऑफ बॉक्स कसा विचार करायचा ते मी सोशल मीडियावरून शिकली. पण काही काळानंतर असं कळलं की सोशल मीडिया इथे मी पाहिजे तसा बिझनेस मला नाही मिळू शकत.
1: बरं.
0: काय हरकत आहे की जर मी आधी आपल्या नागपुरातूनच सुरू केलं बिझनेसला पसरवणं लोकांमध्ये, म्हणतात ना दूरचा विचार करण्यासाठी आपण आपल्या आसपासला तर ते वातावरण बदलू.
1: बरोबर.
0: मग मी माउथ पब्लिसिटी सुरू केली, व्हॉट्सअपवर स्टेटस टाकणं वगैरे, लोकांना सांगणं दाखवणं. त्या दरम्यान काय होतं, जसं जसं मी एक्सप्लोअर करत गेली ना, तर मी तुम्हाला सांगितलं की मी डॉट म्हणलं आर्ट शिकली, तर ते माझे जे टीचर होते ते मला ऑनलाईन शिकवत होते. तेव्हा त्यांनी माझ्या बाजूला एक कागद पडलेला दिसला, त्यांची नजर गेली. ते म्हणे अगं तू हे काय केलंय? मी म्हटलं हा एक पॉप आर्ट म्हणून आर्ट आहे, हा मी शिकलेली. अगं किती सुंदर आहे, मला दे ना, मी हा विकत घेईन.
1: बरं.
0: मग तेव्हापासून माझा फर्स्ट आर्ट तो असा होता की जो मी सेल केला.
1: क्या बात.
0: ज्या गुरुनी मला शिकवलं, ट्रेन केलं, त्यांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्याकडून आर्ट विकत घेतला. मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि मग मी सेलिंग सुरू केलं.
1: खूप छान. तुम्ही सुरुवातीला बोलल्या प्रीतीताई की कला शिकायला वयाचं बंधन नाही, हे तुम्ही स्वतःच उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इतक्या तुम्ही लहानपणापासून त्या कलेच्या वातावरणात वाढलेल्या, पण काही कारणास्तव तुम्ही त्या गोष्टीकडे वळू शकल्या नाही. पण म्हणतात ना की कला शांत बसू देत नाही माणसाला, आणि आज तिने तुम्हाला व्यवसायात रुपांतर करून दिलेलं आहे. आज तुमची स्वतंत्र अशी छान ओळख

0: आहे समाजात, एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून, आणि त्यात जोडीला आपल्या घरचे लोक, आपल्या मुलींनी प्रोत्साहन दिलं आणि वेळेत सगळा हा व्यवसाय तुमचा सुरू झाला. तर तुम्ही मंडाला आर्टचं एक उदाहरण दिलंच आहे, तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवता, कुठल्या प्रकारचे पेंटिंग्स करता, त्याबद्दल सांगा ना.
1: बेसिकली मी ना 6-7 प्रकारचे, तसं तर मी कुठलाही आर्ट फॉर्म जर तुम्ही कुठलाही शोधून काढला पिंटरेस्ट किंवा गुगलवरून तर ते मी करून देऊ शकते. पण माझी मास्टरी आहे लिप्पण आर्ट, डॉट मंडला आर्ट, मिरर मोजाईक, वारली पेंटिंग, मधुबनी आर्ट आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला रेझिन आर्ट तो मी शिकते आहे.
0: बरं,
1: हे सगळे आर्ट वर्क्स मी करते आणि कस्टमायझेशन माझ्याकडे अव्हेलेबल आहे.
0: बरं,
1: मी कॉर्पोरेट गिफ्ट देते, मी लग्न कार्यात रिटर्न गिफ्ट, वाढदिवसात रिटर्न गिफ्ट, किंवा जसं आपलं देवघरच्या मागे जो बॅकड्रॉप लागतो तो सुद्धा मी बनवून देते. नंतर एंट्रन्सच्या लॉबीमध्ये, बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये वॉल डेकोर सुंदरसे, किंवा एखाद्या कोपऱ्यात एक साजेलसी, डायनिंग टेबलवर ठेवायला, असे अनेक तऱ्हेचे अनलिमिटेड वस्तू मी बनवून देऊ शकते.
0: म्हणजे कुठलंही आर्ट तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही करू शकता. तर आपण हे जे सुंदर तुम्ही 2-3 आर्टची नावं सांगितली त्याच्यावर आपण थोडासा फोकस करूया. जसं आता मंडाला आर्ट तुम्ही याबद्दल बोलला, तर हे आर्ट कुठलं आर्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने ते केलं जातं, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: बरंच काही याच्यावर सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मंडाला आर्ट हा बेसिकली तिबेटियन बुद्धिझम इकडून आपल्याकडे आलेला आहे. हा एक असा आर्ट आहे की ज्याच्यामध्ये समजा आता एक स्क्वेअर पेपर आहे तर सेंटर एक असतो त्याच्यात, अवतीभोवती सर्कल्स असतात, सर्कलमध्ये जॉमेट्रिकल डिझाईन्स असतात.
0: बरं,
1: तर ह्या सगळ्या गोष्टी हे नुसतं आर्ट नाहीये. हा जो सर्कल आहे हा कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीला दर्शवतो. जसा जो सेंटर मी तुम्हाला सांगितला एक पॉइंट असतो तो दर्शवतो सेल्फला, स्वतःला.
0: बरं,
1: आणि जो सर्कल त्या सेंटरच्या अवतीभोवती असतात तो असतो आपल्या अवतीभोवती असलेले नेगेटिव्ह पॉझिटिव्ह वलय.
0: बरं,
1: जे बनतात, जे आपल्याला माहिती की आपल्या अवतीभोवती वाईब्स असतात आणि ते जे जॉमेट्रिकल पॅटर्न्स असतात ते त्या वाईब्सला बॅलन्स करून ठेवतात, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह वाईब्स. आणि हा जो आर्ट आहे हा तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, पॉझिटिव्हिटी आणि एका प्रकारचा एक टूल म्हणून तुम्हाला मदत करतो मेडिटेशनसाठी.
0: बरं,
1: हा एक थेरपेटिक आर्ट आहे.
0: प्रीती ताई, आता जाणून घ्यायला उत्सुकता आहे, हे कशा पद्धतीने बनवलं जातं, कशावर हे बनवलं जातं?
1: हा ऍक्च्युली वुडन बेसवर बनवला जातो किंवा कॅनव्हसवर बनवला जातो. मी वुडन बेस जास्त प्रिफर करते कारण तो स्टर्डी असतो. याचाच एक दुसरा प्रकार आहे डॉट मंडला.
0: बरं,
1: तर डॉट मंडलाची अशी हिस्ट्री आहे की जुन्या काळी ना लोकांना जेव्हा सिक्रेट मेसेजेस द्यावे लागायचे तेव्हा ते लिहू नव्हते शकत, कोणाला दिसावे नाही म्हणून ते डॉटच्या आकारात
0: बरं
1: ते लपवायचे आणि त्याच्या थ्रू मेसेज पोहोचवायचे.
0: बरं,
1: असं करता करता तो एक्सप्लोर झाला आणि मग तो
0: पुढे वाढला एवढा
1: वाढला आणि ट्रेंड मध्ये आला.
0: मग यामध्ये कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्ही आतापर्यंत बनवलेले आहेत?
1: मी म्हणजे लहान 1 फुटापासून तर 7-8 फुटापर्यंत याच्यात डिझाईन्स बनवले. याचे विशिष्ट टूल्स असतात.
0: बरं,
1: डॉट डॉट एक एक डॉट करून वेगवेगळ्या रंगाचे डॉट करून पॅटर्न्स बनवल्या जातात, डिझाईन्स बनवल्या जातात आणि तो हळूहळू तो पॅटर्न्स मोठा होत जातो.
0: खूप पेशन्सचं काम असेल हे.
1: खूप पेशन्सचं, म्हणून तर म्हटलं की हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे. तुम्ही त्या रंगाच्या याच्यात पूर्णपणे डीपली इन्व्हॉल्व्ह होतात, तुमच्या डोळ्याला त्यांनी एक थेरपीचं काम करतं, तुम्ही रमून जाता त्याच्यामध्ये.
0: खूप कला हे असं माध्यम आहे की ते रमवण्याचंच माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आनंद देणार आहे. आणि हस्तकलेचं महत्वच आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. हाताने केलेली कला म्हणजे हस्तकला, जीव ओतून आपण ती कला करतो. एखादी वस्तू जरी बनवायची म्हणती ऑर्डरची का असेना, ती जीव ओतून आपण ती वस्तू बनवतो आणि जेव्हा कस्टमर घेतो तेव्हा खूपच आनंद आपल्याला होतो.
1: बरोबर,
0: तर हा तर एक आर्टचा प्रकार झाला. पुढे तुम्ही लिप्पण आर्ट मध्ये खूप छान पद्धतीने वस्तू बनवता, त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
1: नक्की नक्की. लिप्पण आर्ट हा मुख्यतः कच्छ गुजरात मधलं जे गाव आहे तिथून आलेला आहे. याच्या मागची हिस्ट्री असं की आता तिथे जसं रेतशी संबंध आहे, रेतीशी संबंध आहे त्या लोकांचा, तर तिथे मातीने घरं झोपडीसारखे सारवल्या जातात थंड राहावे म्हणून. तर तिथे गायीचं शेण नाही वापरलं जात तर कॅमल उंटाचं शेण वापरलं जातं घराला थंड ठेवण्यासाठी.
0: बरं,
1: आता प्रकाश कुठं नेईल त्या झोपडीमध्ये, तर एक

0: छोटासा होल त्या घराला असतो आणि आतमधून ते लोक मिररनी सजवायचे.
1: बरं,
0: त्या मिररचं रिफ्लेक्ट त्याच्या व्हेंटिलेटर मधून घराच्या छोट्याशा याच्यातून येतो, तो रिफ्लेक्ट होतो आणि घर असं सुशोभित होतं आणि प्रकाश येतो, म्हणून त्याला म्हणतात मड अँड मिरर वर्क. लिप्पन आर्टला दुसरं नाव आहे मड अँड मिरर वर्क. तर कच्छ गावापासून हा ट्रेंड आलेला आहे. मग जसे जे लोक हिस्ट्री जे एक्सप्लोअर करतात, वेगवेगळे आर्ट फॉर्म एक्सप्लोअर करतात, आर्किओलॉजिस्ट, मग त्यांनी हळूहळू हा आर्ट म्युझियम मध्ये आणणं सुरू केला. म्युझियम मधून लोकांमध्ये तो इंट्रोड्यूस झाला आणि मग आमच्या कलाकारांनी त्याला एक्सेप्ट केलं.
1: हो, मग आतापर्यंत कशा फ्रेम्स बनवल्या आहेत, काय रंगसंगती त्यात वापरलेली आहे?
0: लिपन आर्ट विशेषतः जर तुम्ही पांढऱ्या रंगाने करता तर तो जास्त प्रसन्न दिसतो, पॉझिटिव्हिटी येते आणि तो कलरफुल पण होऊ शकतो. मग त्याच्यात साईजला काही लिमिटेशन्स नसतात, तुम्ही तो सुद्धा 1 फूट ते 8 फूट बनवू शकता. मी आतापर्यंत 7-8 फूट पर्यंतचे बनवलेले.
1: मग यात साहित्य काय काय लागतं?
0: साहित्य याच्यात बेसिकली असं खूप असं नाही लागत, म्हणजे एक बेस लागतो, वुडन बेस. टूल्स असतात याचे, माती लागते, मिरर्स लागतात आणि फेविकॉल आणि कलर्स.
1: मग तुम्ही छोट्या फ्रेम पासून तर अगदी मोठ्या फ्रेम पर्यंत बनवलेला आहे आणि मिरर्सचाही उपयोग केला आहे. मग जेव्हा तुम्ही हे बनवलं आणि ती पहिल्यांदा विकली, त्या कस्टमरला कसं वाटलं की काय वेगळं आर्ट आहे का, काय त्याचे रिएक्शन होत्या?
0: ऍक्च्युली झालं कसं की जेव्हा मी सोशल मीडियावर आली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला हे जाणवलं की इथे तर आपला पाहिजे तसं सेल होऊ शकत नाही किंवा लोकांना इथे पाहिजे तसा इंटरेस्ट नाही येते किंवा ते किंमत नाही देते कलेला. म्हणून मग मी ठरवलं की आपण आपल्या गावात हे लोकांपर्यंत पसरवायचं. तर त्या दरम्यान आमचे एक परिचित आर्किटेक्ट आहे, यंग आर्किटेक्ट गार्गी चाटी म्हणून, त्यांनी मला एका ग्रुपशी कनेक्ट केलं की जिथे खूप सारे आर्किटेक्ट्स डॉक्टर्स हे होते, इंटेरियर डेकोरेटर्स. तिथे गेल्यावर समाधान झालं कारण ह्या लोकांना ऑलरेडी ह्या फील्ड मधले असतात. त्यांनी जशी माझी कला पाहिली तसं त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न झालं की अरे वा खूप सुंदर, तुम्ही आमच्यासाठी काम कराल का,
1: बरं
0: तुम्ही आमच्यासाठी नेम प्लेट्स कराल का, वॉल डेकोर कराल का, इंटेरियर मध्ये आम्हाला मदत कराल का, मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी इतकी खुश झाले की चला मला पाहिजे तसं प्लॅटफॉर्मही मिळाला आणि माझ्या कलेची किंमत करणारे लोकही मला मिळाले. मग तेव्हापासून माझ्या व्यवसायाला जोर आला.
1: बरोबर. मग आतापर्यंत अशा किती फ्रेम्स बनवलेल्या आहेत?
0: मी तर भरपूर
1: अगणित. आणि कस्टमरच्या तुम्ही चॉईसने सुद्धा बनवून देत असाल?
0: हो, ऍक्च्युली मी स्वतः पण बनवू शकते. बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला नॉलेज नसतं या गोष्टीचं, पण काय हरकत आहे ना, त्यांना सुद्धा जेव्हा ते घर करतात तेव्हा त्यांना आपण प्राधान्य दिलं, त्यांच्या चॉईसने केलं तर त्याच्यात त्यांना आनंद जास्त मिळतो.
1: बरोबर.
0: ज्याला आपण कस्टमायझेशन म्हणतो. जर दोघांनी मिळून काम केलं तिथे वस्तूमध्ये जास्त प्रेम ओतलं जातं, जास्त सुंदर आकर्षक बनतं, जास्त पॉझिटिव्हिटी येते आणि त्याच्यामुळे मी कस्टमायझेशनला जास्त प्रेफरन्स देते.
1: आणि शेवटी तो व्यक्ती त्याच्या घरानुसार तो सगळ्या गोष्टी ठरवत असतो, रंगसंगतीपासून मला अशा पद्धतीने माझं घर सजवायचं आहे. आणि आता यावरच पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही वॉल डेकोर सुंदर बनवता आणि इव्हन नेम प्लेट सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता. आता घरासमोर आपल्या नावाचं आडनावाचे नेमप्लेट आणि वेगळ्या शेप मधली म्हणा किंवा वेगळ्या लुकची तर प्रत्येकालाच वाटत असावी, तर ती आयडिया कशी आली तुम्हाला?
0: मी आता जसं सांगितलं ना की जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतो तेव्हा त्याचे काही आयडियाज घेऊन येतो आणि थोडस मी माझे आयडियाज सांगते. माझी मेहनत, माझी कला आणि त्यांची कल्पना, त्यांच्या भावना मी एका बोर्डवर उतरवते.
1: बरं.
0: आणि अशा प्रकारे ती सुंदर अशी नेमप्लेट बनते.
1: मग ही कशावर बनवता नेमप्लेट?
0: मी वुडन बेस असतो माझा, एमडीएफ वर.
1: बरं.
0: मी कपड्यावर किंवा मी प्लास्टिकवर काम करत नाही, मी प्लास्टिकच्या वापरण्यात अतिशय विरोधात आहे.
1: बरोबर. हस्तकला ही पर्यावरण पूरक असायला हवी, म्हणून मग हस्तकलेचा वापर अधिकाधिक केला तर कचऱ्यातून कलाही आपण पुष्कळदा वस्तू बनवतो ना.
0: बरोबर.
1: पूर्वी आपल्याला आजी आपली आई बनवायची आणि छान छान वस्तू बनवायचं आणि हौशांनी घरामध्ये ते डेकोरेशन म्हणून तो पार्ट असा ठेवला जायचा.
0: बरोबर.
1: तर हाही एक विचार खूप चांगला आहे आपला. बरं, जेव्हा तुम्ही हा नेमप्लेट बनवता तर सुंदर त्याच्यावर पेंटिंग सुद्धा काढत असाल, तर पेंटिंग मध्ये आपला उत्तमच हात आहे, तर कशा पद्धतीचं पेंटिंग असतं, कुठले कलर्स त्यात वापरले जातात?
0: मी आपले इंडियन कलर्सच वापरते. आजकाल फॉरेनचे कलर्स मध्ये बरेच शेड झालेले, पण शक्यतो ते मी वापरत नाही कारण ते इझिली अवेलेबल नसतात. कस्टमरलाही घाई असते, वेळेच्या आत ते झालं पाहिजे कारण

0: मला असं वाटत नाही की मी त्यांचा पेशन्स संपवून टाकावा, तर वेळेच्या मला ते करायचे असते. तर मी अॅक्रेलिक कलर्स जे रेग्युलर आपल्याला अवेलेबल असतात मी त्याच्यात करते. त्याला वॉर्निशनी दोन तीन कोट देते म्हणजे तो फिक्स होऊन जातो
1: बरं,
0: आणि तो पाण्याने किंवा ओल्याने तो डॅमेज होत नाही. मी फुल सेक्युअर्ड करून त्यांना ते हँड ओव्हर करते.
1: मग साधारण वस्तू बनायला किती वेळ लागतो?
0: एक ते दीड फुटाची असेल तर त्याच्यावर आपण कशी क्रिएटिव्हिटी दाखवतो त्याच्यावर डिपेंड करतं. बेसिकली 3 दिवस तरी लागतात एक फुटाच्या फ्रेमला.
1: हो, मग त्याचा थोडा अभ्यास करणं, मग ते सामान आणणं आणि मग ती पूर्ण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि एक छान ती वस्तू तयार होते. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल पासून तर ट्रेंडी वस्तू सगळ्या बनवता.
0: बरोबर,
1: आजच्या काळात जे काय चालू आहे, कारण पूर्वीचा आर्ट आणि आताच्या आर्टमध्ये बराच फरक आलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलत चाललेल्या आहेत. पुष्कळ जण फॉरेन मधले आर्टचंही डिमांड करता, तुम्ही ते तसं बनवून देता. स्वतःच तुम्ही या सगळ्या वस्तू बनवता?
0: बरोबर.
1: कोणाला मदतीचा हात असा घेतला आहे का?
0: ऍक्च्युली माझ्या घरी ना नुसतं माझ्या आईच नाही तर माझ्या सासरी सुद्धा, माझे सासूबाई, माझे नणंद हे सुद्धा आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत.
1: वा वा.
0: माझ्या सासूबाईनी मला याच्यात खूप साथ दिलाय. जसं सणावाराला बरेचदा कसं असायचं की घरचं सांभाळू की माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ असं व्हायचं, तर त्यावेळेला सांगायचं तू घराच्या कामाकडे लक्ष नको देऊ, मी सांभाळून घेईल, तू तुझ्या उद्योगाकडे लक्ष दे. म्हणजे जसं आईकडून जीन्स आलं, वडिलांनी मला व्यवहार ज्ञान दिलं, भावानी मेंटल सपोर्ट दिला, तसंच माझ्या सासरच्यांनी मला पुढे आणलं.
1: कारण घरचा पाठिंबा खूप जरुरी आहे. आता सणासुदीला किती ऑर्डर्स येत असतील, मग घर सांभाळायचं की ह्या ऑर्डर्स कडे बघायचं, कार्यभरची कसरत होते एका खास करून एका स्त्रीला. पण घरून जर असा भक्कम पाठिंबा मिळाला तर निश्चितच व्यवसायात यश आहेच. म्हणजे अशा रीतीने छंदाचं तुमचं व्यवसायात रुपांतर झालं आणि आज हा व्यवसाय बराच पुढे गेलेला आहे. तर भारतातून तर तुम्हाला छान डिमांड आहेच, या वस्तूंची मागणी आहेच. भारताबाहेरून सुद्धा ऑर्डर्स आलेले आहेत का?
0: हो, कार्पोरेट गिफ्ट्सचे मला दुबईहून ही ऑर्डर आलेली आहे आणि ते सक्सेसफुल रित्या माझे डिस्पॅच करून डिलिव्हर्ड पण झाले.
1: मग त्याच्यासाठी फोटोशूट आलं, पॅकेजिंग करणं आलं किंवा कुरिअर करणं आलं, हाही भाग आपण सांभाळला सगळा.
0: तर त्यासाठी पण माझ्या घरातच एक दुसरी टॅलेंट म्हणजे माझी मुलगी आहे, तर ती अतिशय टॅलेंटेड आणि खूप क्रिएटिव्ह आहे. आणि म्हणतात ना जनरेशन गॅप, जनरेशन डिफरन्स, तो मला सरळ दिसून येतो. ती फार क्रिएटिव्हिटी आहे आणि ती मला शूटिंग मध्ये हेल्प करू लागते. आणि पॅकेजिंग साठी मला माझे हसबंड सामान आणून देणं, रॉ मटेरियल किंवा त्याला कुरिअर करणं हे याच्यासाठी हसबंड करतात. किंवा ते एक मोठे माझे क्रिटिक सुद्धा आहे.
1: बरं.
0: हा, हसबंड म्हणजे माझे म्हणजे चुका काढतात सुरुवातीला येतो राग, पण मग नंतर कळतं की नाही त्याच्यामुळे माझा आर्ट अजून एनहान्स झालेला
1: आहे. तू तू मेमे थोडीशी होते घरात.
0: हो हो हो. तर अशी माझ्या घरातून प्रत्येकाकडून मला बिझनेस ग्रो करण्यात मदत मिळते.
1: तुम्ही मग अशी बोललात की आर्किटेक्ट लोकांच्या संस्थेशी तुम्ही जोडलेला आहात, त्यामुळे तो व्यवसाय अजून पुढे पुढे जातोय. पण थोडस समाजात येणं, लोकांना ती आर्ट कळणं, यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन्स मध्ये सहभागी झाल्या होता का?
0: हो हो. आपल्या नागपुरात गुलमोहर सभागृहामध्ये एक्झिबिशन्स होतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो, तर मी दरवर्षी तिकडे एक्झिबिशन्सला होते.
1: बरं. आता असंही झालं असेल ना की ह्या वस्तू जेव्हा तुम्ही विकता त्याची एक किंमत ठरवता सगळं खर्च बघून, तुमची मेहनत बघून, तर समोरचा व्यक्ती म्हणत असेल की जास्त महाग आहे, मग त्यांना तुम्ही कसं समजून सांगता की नाही हस्तकलेची ही किंमत आहे, माझ्या कलेची ही किंमत आहे?
0: हा, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. बरेचदा लोक असे म्हणतात अरे हे तर माझा मुलगाही करू शकतो, यात काय एवढी किंमत कशाला यायची. तर मग मी शांतपणे त्यांना सगळे डिटेल्स देते त्याचे आणि त्यांना स्वतःला इमॅजिन करायला लावते की जर समजा हाच आर्ट मी तुमच्या हातात ब्रश दिला तर तुम्ही करू शकाल का, ते पण थोडेसे विचारात पडतात की अरे नाही हे एवढं सोपं दिसत नाही, एवढं डिटेल्ड वर्क, पुढे काही असा इश्यू येत नाही, ते स्वीकारतात त्याला. जेव्हा त्याच्या मागे लागलेली मेहनत, त्याच्यातली डिटेल्स सगळे मी त्यांना समजवते तेव्हा त्यांना ते समजून जातं.
1: हो. आज एक तुम्ही यशस्वी उद्योजिका आहात, आज एवढा मोठा कारभार तुम्ही सांभाळत आहात, आर्थिकदृष्ट्याही तुम्ही सांभाळता सगळं, तर कसं वाटतं खास करून स्त्रिया एवढ्या पुढे जातात कसं वाटतं?
0: मला अतिशय कॉन्फिडेंट, अतिशय पॉझिटिव्ह माझ्यामध्ये चेंजेस आलेले. आणि माझं म्हणणं हे की प्रत्येक बाईंनी ना ट्राय करावं, प्रयत्न करावा. घर संसार हा

0: आहेच, पण माझा रिक्वेस्ट त्यांच्या घरातल्या लोकांनाही आहे की बाई ही स्वतः सशक्त असते, चांगलीच पॉवरफुल असते, स्ट्रॉंग असते, पण जर तिला घरच्यांची साथ मिळाली तर ती खूप ग्रो करू शकते. तर तिला घरच्यांनीही मदत करावी आणि तिने सुद्धा स्ट्रॉंगली प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून समोर जावं, यश नक्कीच येणार. कारण तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला साथ देणार, सगळ्या पोटच्या गोष्टी इझिली तुमच्या क्लिअर होत जाणार.
1: नक्कीच हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नसावा, अडचणी तर अनेक आल्या असतील, पण घरच्या पाठिंब्याने त्या अडचणीवर मात करत तुम्ही पुढे गेलात. पण असा कधी विचार आला का प्रीतीताई तुमच्या मनामध्ये की आपल्या या व्यवसायामुळे इतरांना सुद्धा आता रोजगार मिळायला हवा?
0: हो आलाय हा. बऱ्याचदा माझी अशी इच्छा होते की काही लोकांना ट्रेंड करावं आणि रोजगार द्यावा, पण त्याच लोकांना ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तोच टिकू शकतो,
1: बरोबर,
0: तोच राहू शकतो. कारण कोणीही कुठलीही कला नाही जोपासू शकत, त्यालाही ती आवड असली पाहिजे. कारण त्याच्यासाठी भरपूर पेशन्स लागतो शिकायला.
1: हो,
0: तर ज्याच्यामध्ये इच्छा असेल, पेशन्स असेल, त्याला मी नक्की तो रोजगार देईल. आणि तशीही मला आता पुढे जाऊन गरज लागणार आहे.
1: या छंदाचं रुपांतर या व्यवसायात झालेलंच आहे, पण आता जसं मगाशी मी बोलले की आर्टचे वेगवेगळे प्रकार येत चाललेले आहेत, आता तुम्ही या अशा अनेक वस्तू बनवतात जे तुम्ही सांगितलं आपण ज्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे, या व्यतिरिक्त आणखी काही नवीन बनवायचं आहे का, नवीन क्लायंटला काही बनवून द्यायचं आहे का, हा असा काही विचार किंवा अशी कल्पना आहे का डोक्यात?
0: हो,
1: थोडक्यात भावी स्वप्न.
0: भावी स्वप्न म्हणजे सगळ्यात पहिले तर मला माझा स्टुडिओ ओपन करायचा आहे.
1: बरं,
0: जिथे मला आता सेल करण्याच्या पेक्षा लोकांना ट्रेंड करणं सुरू करायचं आहे.
1: वा वा.
0: कारण माझी इच्छा आहे की जे फॉरेन मध्ये जी कला आहे ती आपल्या देशात पण यावी आणि इथल्या कलाकारांनी सुद्धा ग्रो करावं.
1: हो,
0: तर माझे वर्कशॉप्स आणि एक माझा स्टुडिओ उघडण्याची माझी फार मोठी इच्छा आहे.
1: नक्कीच ही इच्छा पूर्ण होईल.
0: थँक्यू. आणि जितके नवीन आर्ट्स येत जातील मी शिकत जाईल आणि शिकवत राहील.
1: कारण आपला भारत देश हा कलेच्या दृष्टीनेही ओळखला जातो, जशी प्रांताप्रांताला भाषा बदलते तशी कलाही बदलते, आणि या सगळ्या कलेची ओळख आपल्या पुढच्याही पिढीपर्यंत जायला हवी ना.
0: बरोबर.
1: मुलांनी यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि हा व्यवसाय छान आहे, ही एक कला छान आहे की मुलांना ज्याला कलेची आवड आहे तर नक्कीच ही कला बघून शिकायलाही पुढे येऊ शकतील, नक्कीच येतील अशी आपण आशा करूया. तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि पर्यावरण पूरकही उद्योग आहे, तर व्यवसाय करणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: हिम्मत हारू नका, प्रयत्न करत रहा. ज्या वेळेला तुम्ही थोडेसे खचता स्वतःला शांत करा. तुम्ही पहिले कुठे होता आता कुठे आला आहात ती गॅप बघा, स्वतःमध्ये चेंजेस बघा, आणि अजून आपल्याला पुढे तसंच खूप काही करायचंय, एक ध्येय गाठायचंय, हा विचार करा आणि पुढे चालत राहा.
1: बरं, नक्कीच. खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा कलेबद्दल सांगितलंय, तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. अशीच व्यवसायाची भरभराट होत राहो, तुमच्या कलेमध्ये अधिकाधिक प्रगती होत राहो ही सदिच्छा. प्रीती जांभोरकर आपण इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: आपण खूप खूप धन्यवाद.
1: प्रीती, गाणं ऐकायला आवडतं का तुम्हाला?
0: हो हो, नक्की.
1: तर तुमच्या आवडीचं एखादं गीत मुलाखतीच्या शेवटी आपण ऐकूया.
0: अधीर मन झाले, अधीर मन झाले हे श्रेया घोषालचं आहे.

प्रीती जांभोरकर या मैत्रिणीची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, ही मालिका होती तिची उद्योग भरारी. आणि आता आणखी एक मालिका ऐकूया, नाव आहे कला विश्व. आणि या मालेत आज आपण ऐकणार आहोत शास्त्रीय गायिका डॉक्टर संगीता नायक यांची मुलाखत.

0: मैत्रिणींनो, कला विश्व या मालिकेत आज आपण शास्त्रीय संगीत गुरु, शास्त्रीय संगीत गायिका असलेल्या डॉक्टर संगीता नायक यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या संगीताच्या सुरांनी सजलेला तो प्रवास कसा घडला आणि अजूनही घडत आहे हे छान गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार संगीता मॅडम.
1: नमस्कार राखी.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कला विश्व ही आमची एक मालिका आहे ज्या अंतर्गत आम्ही कला विश्वात रमणाऱ्या, कला विश्वात करिअर करणाऱ्या आणि छान त्या कलेच्या माध्यमातून समाजात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मैत्रिणींना आम्ही स्टुडिओत आमंत्रित करत असतो. आणि आपण शास्त्रीय गायिका आहात, शास्त्रीय गीतांबद्दल, त्या गायकीबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला मिळेल आणि तुमचा गोड आवाजही ऐकायला मिळणार आहे.
1: बिलकुल.
0: तर मुलाखतीला सुरुवात करूया. जवळपास 24 वर्ष झाले तुमच्या या संगीताच्या प्रवासाला आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही यात घडवलेलं आहे. अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळालेला आहे. नुकताच म्हणजे 2025 साली तुम्हाला आदर्श गुरु हा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर या पुरस्काराविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय.
1: आदर्श गुरु पुरस्काराचं असं असतं की गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ज्या परीक्षा असतात, ज्या विशारद त्याच्या पुढची अजून एक असते की ती अलंकाराची परीक्षा, अलंकार संगीत अलंकार म्हणतात त्याला. आणि त्याच्यातून जी बेस्ट विद्यार्थिनी असते, जिला खूप जास्त चांगले स्कोरिंगचे मार्क्स मिळतात, अशा विद्यार्थिनीला सुद्धा तो पुरस्कार मिळतो आणि तिच्या गुरुला सुद्धा मिळतो. म्हणजे त्या गुरुने तिला तयार केलं म्हणून तो गुरुचा पण मान असतो, म्हणून तो गुरुला पण मिळतो.
0: बरं.
1: आणि म्हणून तो आदर्श गुरु, कारण आजच्या काळात इतकं डीपली शिकवणारे किंवा अगदी पूर्णतः कोर्स कंप्लीट करून त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप वेगळं लगन लागते, सातत्य लागतं आणि ते सतत घडवायचं असतं. याच्यात गुरु शिष्याचं नातं सुद्धा जडत राहतं आणि मग तो विश्वास कायम होऊन जातो विद्यार्थी आणि गुरुमध्ये. आणि तो हेच एक तो विश्वासाचा एक खूप सुंदर हा परिणाम आहे ज्याच्यातून हा गुरु शिष्याचा आदर्श पुरस्कार मिळतो.
0: बरोबर. तर जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीचं तर कौतुक केलंच, कारण तुम्ही जेवढं तिला शिकवलं त्याचं तिने चीज केलं. तर तो अनुभव, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: तो क्षण म्हणजे तिलाही मनात नव्हतं आणि माझ्याही याच्यात नव्हतं. एक अलंकारची तिने परीक्षा दिली, डिसेंबरला ती दरवेळा होते अलंकारची परीक्षा.
0: बरं.
1: त्याच्यानंतर मला ऑगस्टला अचानक एक फोन आला की मॅम तुम्हाला एक पुरस्कार मिळतोय. मी अगदी चक्रावून गेले. म्हटलं थांबा थांबा जरा आणि मला व्यवस्थित सांगा कशाबद्दल. असा असा आदर्श गुरु पुरस्कार अलंकारला एक विद्यार्थिनी तुमची, तुम्ही तयार केलेली ती टॉपर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदी मानाचा पुरस्कार मिळतो आहे. तर तो मला तो क्षण अतिशय आनंदाचा होता आणि मला माझ्या कानावर विश्वास नव्हता की असं काही झालेलं आहे म्हणून.
0: म्हणजे अजूनही तसाच तो क्षण आठवत असेल तुम्हाला.
1: आणि मला तिच्याबद्दल फार कौतुक वाटलं त्यावेळेला.
0: तर जाणून घ्यायची इच्छा आहे की ही संगीताची आवड तुम्हाला लहानपणापासून होती?
1: माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या खेळणाऱ्या त्या क्लासला जायच्या संगीताच्या, म्हणून आईने मला त्यांच्याबरोबर पाठवलं, चला बाबा कुठेतरी एक ही एंगेज राहील म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही मोठं झालो. ठीक आहे, शाळेत आणि ह्याच्यात सुद्धा, मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो क्लास माझा सुरू होता. पण तोपर्यंत माझं सगळं लक्ष खेळण्याकडे होतं आणि इतर गोष्टींकडे करण्यात होतं. एनसीसी होतं माझं, खेळणं गेम होता माझा, मी बास्केटबॉल खेळायचे आणि एनसीसीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं पूर्ण. एअरविंग माझं एक हे होतं.

0: त्यावेळेला आम्ही पॅराग्लायडिंग पॅराट्रुपिंग वगैरे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना संगीताकडे ऑफकोर्स माझं लक्ष नव्हतं आणि तो माझा कदाचित आधी जॉनर नव्हता. ठीक आहे. आणि नंतर मग आता हळूहळू जेव्हा कॉलेज लाईफ तुमचं संपत जातं आणि तुम्ही जेव्हा कुठेतरी मागे वळून बघता की अरे आता तुमच्याजवळ काय अभ्यासाला किंवा काय करायचं, तर मला हा एक विषय सापडला की जो मला लहानपणापासून बरोबर घेऊन चालला आहे आणि त्याच्यात मला अभ्यास न करता चांगले मार्क्स मिळत होते. शेवटी मग ठरवलं तेच की आपण याच्याबरोबर पुढे जाऊया.
1: बरं.
0: आणि असा तो संगीताशी माझा नातं जोडलं.
1: अनेक संगीताचे प्रकार आहेत ना, शास्त्रीय संगीत निवडावं हा विचार कसा मनात आला?
0: बघा, संगीताच्या अनेक शाखा आहेत पण सगळ्यात पहिलं आपलं गाणं म्हणजे आपलं भारतीय संगीत मी म्हणते, भारतीय हिंदुस्थानी भारतीय संगीत, क्लासिकल संगीत, त्याच्यातूनच सगळ्या ह्या संगीताच्या धारा उत्पन्न झाल्यात. क्लासिकल तर आहेच, उपशास्त्रीय आहे, लोकसंगीत, फिल्मी संगीत, भावगीत, गझल, ह्या सगळ्या सांगीतिक धारा शास्त्रीय संगीतातून उत्पन्न झाला आहे. आणि आता ह्याच्यात असं असतं की तुम्हाला कुठल्या मार्गावर जायचं आहे हे तुमचं सिलेक्शन असतं. आता ह्याच्यात असं असतं की क्लासिकल शिकण्यासाठी एक वेगळी लगन लागते, एक खूप मनन चिंतन चिंतनशील विचारात्मक तुमचं मन पाहिजे असतं, एक लगाव पाहिजे असतो, कुठेतरी जमिनीशी चिपकून जाऊन तुम्हाला सतत सतत लक्षपूर्वक त्याच्याकडे ते मोठं करायचं होतं तुमच्याबरोबर. घाईनी शिकण्याचा हा विषयच नाही आहे.
1: बरं.
0: मला असं म्हणायचं की जो कोणी विद्यार्थी किंवा गायक त्याच्याकडे वळतो ह्याच्या मागचं हेच एक कारण की त्याच्या मागे त्याच्या मनात किंवा त्याच्या आतले हे गुण त्याला त्याकडे ओढवतात.
1: बरं.
0: ते गुण म्हणजे चिंतन, मनन,
1: चिकाटी जिद्द,
0: ह्या सगळ्या गुणांमुळे तुम्ही त्या शास्त्रीय संगीताकडे वळता. कारण शास्त्रीय संगीत एवढा सहज आणि सोपी उपाय नाही आहे संगीत शिकण्याचा, तो तुम्हाला गुरु शिष्य समोर बसूनच शिकावा लागतो आणि सतत सतत तो शिकावा लागतो.
1: आणि नक्कीच कठीण असेल हा राग.
0: नक्कीच कठीण आहे, नक्कीच कठीण आहे.
1: पण त्याच्यातही तुम्ही अव्वलच आहात, पुढे चाललेल्या आहात. म्हणजे क्लासला जाण्यापासूनचा हा प्रवास सुरू झाला, त्यामध्ये खेळामध्ये रुची होती म्हणून अर्ध लक्ष खेळाकडे होतं, सोबत संगीताचाही प्रवास सुरू होता. पण शेवटी ठरवलं की नाही आता करिअर याच दिशेने करायचं हेही तुम्ही ठरवलं होतं. आणि संगीत शिक्षिका म्हणून तुम्ही नोकरीही सुरू केली होती.
0: बिलकुल.
1: तर त्याबद्दल जाणून घ्यायचं.
0: बीए मी एलईडी कॉलेजमधनं संगीत घेऊनच केलं आणि इकडे माझ्या गांधर्व महाविद्यालयाच्या पण मी परीक्षा देत होती, त्यावेळेला माझं विशारद होऊन गेलं होतं. आणि आता पुढे एमए करायचं म्हणून मॉरिस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. एमएचा छान तो प्रवास छान झाला, तिथे मी मेरिट सेकंड मेरिट होती. आणि ह्याच दरम्यान मी विशारदच्या पुढची एक परीक्षा असते अलंकार, संगीत अलंकार म्हणतात त्याला, ती पण परीक्षा मी दिली आणि त्याच्यात सुद्धा छान आम्ही पास झाले. आणि एमए आणि अलंकार ह्या प्रवासात ना तुम्हाला अनेक गोष्टी कळून जातात. त्याच्यातल्या दोन तीन महत्वाच्या ह्या की तुम्ही पूर्णतः संगीताशी जुळलेले असतं ह्या वेळेला. तुम्ही एक गायकी तिथे तुम्हाला समजू लागलेली असते, राग गायन म्हणजे काय हे समजू लागलं असतं. ह्या आधी तुम्ही फक्त राग आणि सरगम लक्षणगीत हे फक्त पाठ करत असता.
1: बरं.
0: हां. पण नंतर हे स्वतःहून डेव्हलप कसं करायचं, राग म्हणायचा कसा, राग म्हणजे काय, रागांच्या स्वरांच्या क्रमबद्ध स्वर कसे असतात, त्यांना गायचं कसं, त्याच्यातून आलापी कशी निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या परीक्षेतून किंवा पुढच्या प्रवासातच समजतात, त्या उकलल्या जातात.
1: हो.
0: त्या अशा होत नाही, म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जात जातच ते समजतं.
1: बरोबर. म्हणजे स्वतः शिकतही होता आणि नोकरी पण तुमची सुरू होती आणि विद्यार्थ्यांना घडवणं सुद्धा सुरू होतं. आता थोडं रियाजाबद्दल बोलूया ना संगीतात. आता रियाज म्हणजे भरपूर प्रॅक्टिस, अनेक तासांची प्रॅक्टिस आणि एका जागी बसून असतं. कसं ते तुम्ही स्वतःला सांभाळलं, कारण बाकी पण कामं असतात.
0: हे असं असतं की शेवटी ना तो तुम्हाला वेडावून लावतो तो स्वर. तो त्याच्यात तुम्ही गुंतून जाणं हा एक महत्वाचा भाग असतो. तुम्ही जोपर्यंत गुंतणार नाही त्या स्वरात किंवा त्या म्हणजे साहसाठीच मी म्हणते साज घडवणं हा इतका महत्वाचा असतो. षड्ज म्हणतात त्याला, सा म्हणणे हा एक खूप महत्वाचा पायरी आहे आमच्या गाण्याची. आणि जर ती तुम्ही घडवली नाही, वर्षानुवर्ष घडवावी लागते ती, ती तुम्ही घडवली नाही की ते सगळं तुम्हाला असं वर्ष गाणं राहतं. तर ह्या सा घडवण्यातच किंवा स्वर घडवण्यात तुम्ही हळूहळू त्या स्वराकडे चिटकू लागता आणि ती मनन आणि चिंतनशील विचारात्मक तुमची मनाची मांडणी तिथे होऊ लागते, ते घडू लागतं असं.
1: आणि किती अभ्यासही करावा लागला.
0: खूप अभ्यास, 8-8 तास. मला आठवतं मी 8-8 तास रियाज केलेला आहे, सकाळी उठून, दुपारी, रात्री, जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तेव्हा पुन्हा गुरुजींकडे जाऊन शिकायचं, पुन्हा घरी यायचं, जे शिकलेलं आहे ते पुन्हा रिकॉल करायचं आणि पुन्हा ते म्हणायचं.

0: बंदीशी म्हणायच्या काय नाही, तानांचा रियाज, अनेक गोष्टी वाचन, नुसतंच गाणं म्हणून चालत नाही,
1: बरोबर
0: वाचन सुद्धा खूप आहे. कारण आमचा हा विषय म्हणजे शास्त्रीय संगीत हा साम संगीतातून निघालेली ही एक शाखा आहे. शास्त्रीय संगीत म्हणजे त्याला एक खूप गहनता आहे, खूप गहरेपणा आहे, आणि त्याच्यात ओरिजिनॅलिटी, आपण जे म्हणतो की ओरिजिनल, त्याच्यात काहीच भेसळ नाही आहे. आणि ते आपल्याला समजत समजत, वाचत वाचत, ऐकत ऐकत शिकावं लागतं.
1: बरोबर. आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो पण ती गाणी आम्ही तल्लीन होऊन जातो, पण त्यामागची मेहनत किती असते हे आता समजतंय की किती रियाज त्या गायकाचा असेल त्यामागे. आणि अशा रीतीने हा तुमचा प्रवास छान पद्धतीने सुरू झाला. तुमचे गुरु कोण होते, कसं तुम्ही त्यांच्याकडनं ही विद्या आत्मसात केली?
0: बुटी संगीत महाविद्यालय हे एक महाविद्यालय संगीताचं आपल्या नागपुरातलं खूप जानमानं असं संगीत विद्यालय होतं. तिथे पंडित प्रभाकर देशकर हे माझे गुरु होते. त्यांनी ते खूप अनेक वर्षपर्यंत त्यांच्या अथक प्रयत्नातून ते सांभाळलं होतं. त्या कार्यकारणीत हळूहळू जेव्हा आम्ही मोठं झालो, सरांना बघून आम्ही मोठं झालो, ते कसं काम करतात, ते कसं शिकवतात, ते कसं गातात, इतर सगळ्यांशी बोलणं किंवा अजून काय काय हे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच कारकिर्दीत संगीताचा अभ्यास मिळाला. त्यांच्याबरोबर मी जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिकवण्यातून मला समजलं की शिकवायचं कसं.
1: बरं.
0: धडे त्यांच्याकडनं घेत होती पण शिकवायचं कसं हा मला एक खूप चांगला गुण त्यांच्याकडनं मिळाला. आणि शेवटी मला असं वाटलं की नाही, मला ह्याच्यातच पुढे काहीतरी करायचंय, मला शिकवण्याचा गुण मला वाढवायचा आहे. ज्याच्यात म्हणजे माझे गुरु इतकं आम्हा सगळ्यांना सांगतात एवढं वाटतात आहे तर आपणही ते द्यावं. तर ह्याच्यातून माझी ती इच्छा खूप प्रगट होत गेली. आणि ते मी शिक्षक म्हणून संगीताचा ह्या मला फार आनंद होतो की आज मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवते आहे आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना मिळतं आहे.
1: बरोबर. कारण तेही त्यातून आपलं नाव कमवत आहेत. आज शास्त्रीय गायक म्हणून तेही उदयास येत आहेत. आणि ही जी आपली प्राचीन परंपरा आहे गायनाची, किंवा हे जे विविध प्रकार आहेत गायनाचे, ते पुढे आणायचे आहेत. आणि आपल्यासारखे आदर्श गुरु असल्यानंतर मग काही प्रश्नच नाही, विद्यार्थी त्याचा तर फायदा घेणारच. बरं, आता तुम्ही मगाशी बोललात की अभ्यास तर खूप लागतो, वाचन लागतो, रियाज लागतो. जेव्हा आपण असं गाता, वाद्यवृंदांचीही साथ खूप असते त्यामध्ये, तेही खूप महत्वाचे असतात, तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागत असेल, जाणून घ्यावं लागत असेल त्या वाद्यांबद्दल.
0: हो, आता हे करत करत ना, म्हणजे संगीत शिकत शिकत तुम्हाला ह्याची आपोआपच जाण यायला लागते. तबला संगत काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, तबल्यावर काय वाजत असतं. आता जे मी गाणार असते, ज्या बंदिश मी गाणार आहे, त्या बंदिशीचा ताल तयार असतो, ठरलेला असतो, तो ताल तो त्या तबल्यावर वाजतो. आता तो आणि माझं गायन हे सगळं असं छान असं बॅलन्सनी आणि छान संतुलित चालू असतं. आता जे मी गात असते तर हार्मोनियम वाले पण त्याच्याबरोबर माझ्या गायकीतून जे सूर निघतात आहे ते वाजवतात. म्हणजे फक्त मीच नाही तर अशा वेळेला ते सात संगतकार पण तेवढे श्रेष्ठ आहेत माझ्या एवढेच, की त्या मी माझ्या केवळ आकारातून गायलेल्या स्वराला ते पकडून धरतात. माझ्या एका बंदिशीला ऐकून किंवा एक थोडीशी मुखडा ऐकून तब्बलजी तिथे समेची थाप देतो. तर ह्या सगळ्या म्हणजे शिकावं लागत नाही, हे
1: आपोआप येऊन जातं,
0: घडायला लागतं, घडून जातं.
1: बरं, खूप छान पद्धतीने तुम्ही शास्त्रीय संगीताबद्दल थोडी माहिती दिली आणि तुमचा प्रवास कसा घडत गेला त्याबद्दल सांगितलं. आता तुमचा गोड आवाज आम्हाला ऐकायचा आहे, तर एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींसमोर सादर करा ना.
0: राखी, एक मी बंदिश इथे सादर करणार आहे जी मीच बसवलेली आहे. मारू बिहाग रागातली आहे. मारू बिहाग नावाचा एक राग ज्याच्यात तीव्र मध्यम आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध आहे. बिहाग अंगाने गायला जाणारा हा राग आहे. बंदिशीचे बोल आहेत, बैरन भई सांझ रसिया.

0: म्हणजे खूप छान संगीतात ऐक, अगदी ऐकतच राहावं असं वाटलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला या गायकासारखं बनायचं आहे, किंवा आवडता गायक असतो प्रत्येकाचा. तर या शास्त्रीय संगीत क्षेत्रामधील आपले आवडते गायक कोण आहेत?
1: जर आपण चॉईस करू म्हटलं तर असं फार कमी असतं. सगळेच इतके पठडीचे गायक होऊन गेलेले आहेत आपल्याकडे की पंडित भीमसेन जोशी, किशोरीता यमुनकर, प्रभाता यत्रे. तरी पण एक मनातला एक गायक किंवा एक असा गुरु गायक असतो जो ज्याचं तुम्ही सतत ऐकत असतात. त्याच्यापैकी माझं अगदी मनापासून मी ज्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि ज्यांना मी सतत सतत ऐकत होती लहानपणापासून आतापर्यंत, त्या आहे डॉक्टर प्रभाताई अत्रे.
0: बरं, आता तुम्ही म्हणाल्या मी बंदिश सुधार असते, तुम्ही आता बोलल्या की मी रचलेली बंदिश गाऊन दाखवते, तर लिखाणही आवडतं तुम्हाला करायला?
1: आता असं असतं की शास्त्रीय संगीताचं पर्टिक्युलरली एक ब्रजभाषा आणि बोली हिंदी भाषा या भाषांमध्ये साधारण बंदिशींच्या शब्द असतात, बंदिशीच्या कविता असतात. आता ह्या कविता भल्या मोठ्या नसतात की एक कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं असं नसतं. फक्त चारच, दोन ओळी स्थायीच्या आणि दोन ओळी अंतराच्या असतात आणि त्याच्यात फार कमी शब्दांमध्ये आणि पूर्ण अर्थपूर्ण असं ते काव्य असतं. की जैसे बैरन भई सांज रसिया, बैरन भय दीन और रतिया एरी सखिया. हे सगळं की माझं सगळं बैरन झालेलं आहे त्या पियाच्या, जो पिया नाही आहे माझ्याजवळ म्हणून. हे इतकं थोडक्यात असतं की त्याच्यातून तुमचे बंदिशींना, बंदिशीतल्या शब्दांना जेवढं महत्व नसतं तेवढं तुमच्या गायकीमध्ये तुम्ही त्यांना किती ओलं करता, किती त्या स्वरानुसार त्या बैरनला तुम्ही कसं घुमवता, कसं त्याला ओलं करून तो ती भावना व्यक्त होते आहे त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागतं.
0: बरं, आणि हाच रियाज इथे कामी येतो.
1: हाच रियाज इथे कामी येतो.
0: गुरु शिष्याचं नात्याबद्दल आपण बोलूया. तुम्ही अनेक शिष्यांना घडवलेल्या आहेत. नुकतंच आदर्श गुरु पुरस्काराबद्दल तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आता आजची पिढी या संगीत क्षेत्राकडे यायला बघते का?
1: आहे, म्हणजे असं मी म्हणणार नाही की नाही म्हणून, पण अगदी मोजके असे. कारण आजकालच्या पिढीला मला असं म्हणायचं की त्यांना खूप लवकर हे पाहिजे,
0: शिकून पुढे जायचं असतं, प्रसिद्धी हवी असते
1: लवकरच लवकर. आणि हा लवकरचा विषयच नाही आहे, तुम्हाला तुमच्यावर त्याला मोठं करायचं असतं. पण आजकाल विद्यार्थ्यांना हे सगळं करायचं नाही आहे. आजकाल हे सगळे गाणे किंवा हे गायन किंवा शास्त्रीय संगीताच्या अनेक क्लिप्स युट्यूबवर, ह्याच्यावर, त्याच्यावर, सोशल मीडियावर अनेक लोक हे करतात आणि त्यांना एका क्लिक मध्ये मारू बिहाग मिळतो, एका क्लिक मध्ये यमन कसा गायचा मिळतं, त्याची माहिती मिळून जाते. पण ह्या माहितीतून किंवा तो कसा गायचा ह्याच्यातून तो यमन राग पुटअप करू शकत नाही तो विद्यार्थी. त्याला हे गुरु ते शिष्य च्या दरम्यान घेण्याची शिक्षा फार जरुरी असते.
0: बरोबर. आणि जेव्हा तुमच्याकडे हे विद्यार्थी येतात तर कसं तुमचं नातं असतं, कशा पद्धतीने त्यांना त्या सुरांशी ओळख करून देतात?
1: आत्ताच रिसेंटली माझ्याकडे दोन नवीन मुलं आलेत, काहीच नाहीये त्यांच्याजवळ, झिरो. म्हटलं अगदी छान आहे. स्वतःला असं सांगत होते मला की मॅडम आम्हाला काहीच येत नाही. म्हटलं मला तुम्हाला येत नाही ना तेच मला हवं आहे.
0: बरं,
1: म्हणजे कोरी पाटीवर तुम्ही लवकर लिहू शकता. आता त्यांना एवढं आवडतं आहे की दोनच महिने झाले त्यांना, पण त्या सारेगमामध्ये काय ठेवलेलं आहे हे तुम्हाला आधी खोजायचं आहे.
0: बरोबर
1: आहे ना. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की नुसतंच ते नाही करायचं तर ह्याच्यात काय काय अप्लाय करता येतं, अलंकार काय आहे, ताना कशा तयार होतात, आलाप कसे तयार होतात, सात स्वर म्हणजे काय, कुठले सात स्वर आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ अजून काही स्वर आहेत का, त्यांना आपण काय म्हणतो, मग या आहेत, मग तीव्र आहेत, कोमल आहेत, मग कोमल स्वर कुठले, तीव्र स्वर कुठले, असे कोमल तीव्र शुद्ध मिळून आपल्याजवळ किती स्वर आहेत. हे 12 स्वरांचं सगळं हे विश्व आहे संगीताचं. आणि ह्याच्यात अनेक राग वेगवेगळे

0: वेगळ्या कॉम्बिनेशननी तयार झालेले आहेत. सारे ग पधनिसाचा वेगळा अजून दुसरा स्वरच नाही आहे.
1: बरं,
0: ठीक आहे. रेगधनी कोमल होतात आणि म तीव्र होतो, असे मिळून 12 स्वर आपल्याजवळ आहेत. आणि ह्या कोमल तीव्र शुद्ध स्वरांमध्ये सगळं संगीताचं विश्व सामावलेलं आहे.
1: हो, आणि त्या विश्वातून इतकं सुंदर सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.
0: त्यांना ते सांगावं लागतं, तेव्हा त्यांना ते क्लिक करतं की हा आपल्याला काय काय कुठे कुठे घडवायचं आहे, तीव्र मध्यम कसा घ्यायचा आहे. त्यांच्या स्टेप्स असतात, सा नंतर रे, रे नंतर ग, ग नंतर म, असे का ठेवलेले आहेत. त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचा ध्वनी कसा आहे, त्यांचा वजन काय आहे, हे गळ्यावर तुम्ही जोपर्यंत झेलणार नाही, पेलणार नाही, त्याचं सुखद आनंद घेणार नाही, तुम्हाला तर समजेल कसा तो कसा गायचा तो.
1: बरोबर,
0: एक एक स्वरावर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते.
1: आणि खरंच पेशन्सचं काम आहे, म्हणजे गुरुचं पण आणि

0: खरंच पेशन्सचं काम आहे, म्हणजे गुरुचं पण आणि विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सुद्धा. आणि तेव्हाच तर तू उत्तम गायक बनू शकेल ना, जेव्हा हे सगळं आत्मसात करेल. बरं, आता तुमच्या स्टेज परफॉर्मन्स कडे वळूया ना आपण. अनेक तुम्ही स्टेज परफॉर्मन्स केलेली आहेत, तर असा आठवणीतला एखादा असा तो परफॉर्मन्स आठवतोय का? भरपूर श्रोते वर्ग समोर होता आणि तुम्हाला दाद दिली त्यांनी आणि छान वाटलं तुम्हाला, तर असा एखादा प्रसंग?
1: हो, जेव्हा जेव्हा मी या मैफिली केलेल्या आहेत तेव्हा छोट्या छोट्या हॉलमधनच झालेल्या आहेत. आम्ही असं बसलेलो आहे, असं छोटासा स्टेज आहे, समोर खूप मंडळी बसले, घरगुती त्याला एवढी मजा असते त्या गायकीला आणि त्या गाण्याला की समोर बसलेला तो वा वा वा वा असा डोलत डोलत वा वा म्हणतो, क्या बात आहे म्हणतो. ह्याच्यातच तुम्हाला ती पावती मिळते की त्यांना ते पटतंय. जरुरी नाही की प्रत्येक बसलेला श्रोता हा शास्त्रीय संगीताला समजत असेल किंवा तो त्याच्याशी निगडीत असेल, पण ज्याला समजत सुद्धा नाही आहे, आपल्याला समजतं समोर आपण गात असताना की हा श्रोता त्याला तेवढं समजत नाही आहे, कुठल्या श्रोताला समजत आहे, ठीक आहे. पण त्याच्याकडनं जेव्हा तुम्हाला दाद मिळते तेव्हा आपल्याला खरी पावती मिळते की माझं गाणं तिथपर्यंत पोहोचत आहे. त्यांना जरी समजत नाही आहे तरी ते माना हलतात आहे, डोलतात आहे, तर ह्याच्यात तो जो आनंद असतो फारच अगदी वेगळा असतो.
0: अजूनही तुमचे स्टेज परफॉर्मन्स सुरू आहेत?
1: आता सध्या मी करत नाही, कारण म्हणजे मी माझा मार्गच थोडासा वेगळा पत्करलाय की शिकवणं
0: बरं
1: आणि विद्यार्थ्यांना खूप देणं हाच एक मी माझा मार्ग पत्करलेला आहे, त्यामुळे खूप गायकीकडे माझं सध्या लक्ष नाही, म्हणजे गायकीकडे आहे पण गाण्याकडे नाही आहे, मैफिलींकडे नाही आहे.
0: ज्यातनं आनंद मिळतो ते आपण करतो,
1: म्हणजे बंदिशी बनवणे, अभ्यास करणे, पुष्कळ आहे काही, खूप काही काही लिखाण करून ठेवते मी आणि असं खूप काही गाणी बनवली आहेत अनेक अनेक, खूप काही अभ्यास असतो की जो तुम्हाला ना काहीतरी एक सोडावं लागतं आणि जर अभ्यास करायचा असेल तर मग त्या वेळ काढून त्याच्यात तुम्हाला रमावं लागतं.
0: बरोबर. आता या कलेचं म्हणजे जसं आता शास्त्रीय संगीत झालं किंवा संगीताचा कुठलाही प्रकार झाला, तर हा प्राचीन वारसा आहे, हे जतन करणं आता आपलं काम आहे, त्या अनुषंगाने तुम्ही असं काही पावलं उचलताय का की याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने?
1: शिकवण्यातूनच तर प्रचार प्रसार होतो आहे.
0: हो,
1: है ना. आता ह्याच्यात मला अजून एक सांगायचंय राखी की आज अगर मी मैफिल करते एका ठिकाणी गायला जाते आहे आणि गाऊन येते आहे, ठीक आहे, मी फक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे तेवढ्या पुरतं, पण माझ्याकडनं त्यांना फक्त ऐकायला मिळालेलं आहे, पण शिकवण्यातून मी काहीतरी कोणातरी खूप काहीतरी देते आहे आणि त्याच्यातून ते पुन्हा मोठं होत आहे, ते पुन्हा मोठं होत आहे, तर ह्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे हाच आहे की काहीतरी देणं, तुम्ही जे घेतलेलं आहे ते देणं, त्याच्याशिवाय हे पुढे चालणारच नाही.
0: बरोबर.
1: जर शिक्षक शिकवणं बंद करतील तर हे गाणं कुठे राहील, हे स्टॉप होईल आहे. आणि शास्त्रीय संगीत पुस्तकातून शिकताच येत नाही,
0: त्यासाठी गुरुच लागतात,
1: त्याच्यासाठी गुरुच लागतो, आणि हे देणंच म्हणजे काहीतरी करणं आहे संगीताबद्दल.
0: खरंच खूप छान, खूप छान. तर छान पद्धतीने तुम्ही हा प्रवास आपला सांगितलेला आहे, तर जाता जाता दोन वाक्यात काय सांगाल की या क्षेत्रात मुला मुलींना यायचं आहे तर कुठले गुण त्याच्यामध्ये हवेत, किंवा शिकण्यासाठी काय मुद्दे म्हणा किंवा विचारांनी त्या क्षेत्रात यायला हवं?
1: आता काल मला एका 14 वर्षाच्या मुलीचा फोन आला, मॅम मला तुमच्याकडे शिकायचंय आणि इंग्लिश मध्ये वगैरे बोलत होती, म्हटलं तुझं नाव काय हे ते सांग मला आणि थांब म्हटलं थोडस आपण मराठीत बोलूया का, है ना, तुला मराठी येतं? हो. म्हटलं आता बघ, तुला इच्छा जरूर आहे शिकण्याची, पण ह्याच्यासाठी तुला काय काय करावं लागणार हे तुला माहिती आहे का? आधी तुझी तयारी आहे का त्याची? नुसतं शिकायचंय मनात आलं म्हणून तू लगेच क्लास लावला आणि लगेच 2 वर्षांनी सोडून दिला, ह्यालाच काहीच अर्थ नसतो. म्हटलं तू आज 14 वर्षाचे, 8वी 9वी 10वी तुझं ते गाणं सुटणार आहे, सुटण्यासाठी तू करणार आहेस का हे सांग मला आधी. तर मला, मी तर इथून शिकवते मुलांना, माझ्याकडे येण्याआधी तिथून त्यांचा पाठ सुरू होतो. यायचं असेल तर पूर्ण हिमतीने या, ठीक आहे, आणि ह्याला तुमच्याबरोबर मोठं होऊ द्या. हा अभ्यास म्हणून तुम्ही सध्या त्याचं लोड नाही घ्यायचं, तुम्ही फक्त रोज जेव्हा जेव्हा तुमचा क्लास आहे त्या क्लासला या, क्लासला जे शिकवलंय ते रियाजात करा, पुन्हा क्लासला या ते रियाजात करा, क्लासला या रियाज. एवढंच आधी केलं तरी तुम्हाला क्लास म्हणजे 10वी आणि 8वी आणि 9वी आहे म्हणून क्लास सोडण्याची गरजच नसते, ते चालू ठेवायचं असतं.
0: बरोबर.
1: इथे तुम्ही छोटेच आहात आणि तुम्हाला त्यानुसारच वागावं लागेल, आणि तसं नाही केलं तर ती वो संगीत खफा हो जायगा.
0: तर मुलांना पटतही असेल ते,
1: अगदी पटतं.
0: तर हे आधीपासूनच जर असं स्पष्टपणे सांगितलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. भरपूर आपण गप्पा मारलेल्या आहेत, आता मुलाखत इथे संपवायची वेळ आलेली आहे. संगीतातही जाता जाता तुमच्या आवडीची एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींना ऐकवा.
1: याआधी मी मारुबिहागची बंदिश सांगितली होती, गाऊन दाखवली. आता अजून एक बंदिश आहे.

0: खूप छान संगीताताई, खूप छान. आणि आज इतक्या वर्षाचा हा प्रवास तुमचा घडलेला छान पद्धतीने उलगडून दाखवलात. तर डॉक्टर संगीता नायक आपण इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार राखी, खूप खूप धन्यवाद.
2: डॉक्टर संगीता नायक यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत कलाविश्व या मालेत. काय मैत्रिणींनो, आवडल्यात ना दोन्ही मुलाखती?

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निरोप द्या, पण हो, स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि पावसाळा आहे तेव्हा वृक्ष लागवड नक्की करा. एक पर्यावरण पूरक वृक्ष लावूया आणि निसर्ग समृद्ध करूया. तर आता निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. नागपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला, तो आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा।

क्षमतेसाठी ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करण्याचा महत्वाचा करारही यावेळी अंतिम करण्यात आला आहे. तसंच दोन्ही देशांमधल्या उद्योजकांना जोडणारी संरक्षण उद्योग उपक्रम मार्गिका निर्माण करण्याची घोषणा या निवेदनात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीनं काल जारी केलेल्या अर्धा वार्षिक अहवालात वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे. ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्यसंपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केला. भुवनेश्वरमधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. भारताची

सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आधारित मत्स्य व्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा स्वीकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मुर समुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोणार्क बंदर, अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं.
या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना

0: आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 60% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 आणि 20 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी. बास्केटबॉल खेळाडू देवेश पाटीलची 18 वर्षांखालील भारतीय संघात निवड. आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर.
3: विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवला आणि पहिल्या पसंतीची 582 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव सेनेचे उमेदवार शरद दत्त तायडे यांना 17 मते तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 11 आणि जाहीर माघार घेतलेल्या रेश्मा काळे यांना केवळ 1 मत मिळालं. जून महिन्याच्या उत्तरार्धातच मान्सूनने जळगाव जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. संपूर्ण कृषी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं. सुरुवातीला पावसाने ओढ दिली असली तरी अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला चांगली सुरुवात झाली आहे. केळी, कापूस, सोयाबीन, मका आणि इतर पिकांच्या लागवडीला आता मात्र वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून शेती कामांना देखील गती मिळाली आहे. पावसामुळे विहिरी, नाले, लहान मोठ्या जलसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ झाली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते पावसाची साथ कायम राहिली तर यंदाचा खरीप जळगाव जिल्ह्यासाठी उत्पादन वाढीसाठी निश्चित ठरू शकतो. विठ्ठल नामाचा जय घोष, मृदुंगाचा गजर आणि आदिशक्तीचा संत मुक्ताबाईचा नाम घोष यावरून वरुणराजाने केलेला जलाभिषेक, चैतन्यमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात संत मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे हे 318वं वर्ष आहे. 700 किलोमीटरचा सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव दिंडी सोहळा आहे. एकनाथ शिंदे यांनी मंदिराला भेट दिलेल्या नवीन रथातून आईसाहेब संत मुक्ताई पंढरपूरकडे रवाना झाल्यात. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावर हबप प्रसाद महाराज यांच्या बैठक परिसरात सुरू झालेल्या या आगीने विकराळ रूप धारण केलं. संपूर्ण रचना लाकडी असल्याने ज्वाळांनी काही मिनिटात परिसराला वेढा घातला. आग लागण्याच्या काही तासांपूर्वी झपप प्रसाद महाराज यांचं सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे मात्र रवाना झाले. मात्र दिंडी अर्धवट न सोडता वारकरी परंपरेचे पालन करत दिंडी प्रवास सुरू ठेवला. बास्केटबॉल खेळाडू देवेश स्वप्नील पाटील यांची स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे 18 वर्षाखालील भारतीय बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. सर्बिया येथे भारतीय संघातर्फे 13 ते 23 जूनच्या दरम्यान आयोजित वर्ल्ड स्कूल बास्केटबॉल चॅम्पियन्समध्ये देवेश सहभागी झाला होता. जळगाव शहरातील भूजल पातळी वाढवणे आणि पाण्याचे पारंपरिक स्रोत जिवंत करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने जळगाव शहरातील विविध भागातील विहिरींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात 50 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आणि त्यातून जळगाव शहरातील 15 विहिरींची पुनर्जीवन केले जाणार आहे. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामुळे जिल्ह्याभरातील 5,417 गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 507 माता उच्च जोखमीच्या असल्याचे निदर्शनास आले. मागील जून महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वारे आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 7,501 केळी उत्पादक शेतकऱ्यांची कंबरडं मोडलं गेलं. 377.22 हेक्टरवरील केळी भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. 1 लाख रुपयाची हानी असलेली हे केळी उत्पादक शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाले आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये वर्षाचा पहिला दिवस प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथदिंडी काढण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. पहिल्यांदाच शाळेत पाय ठेवलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू आणि अश्रू असे

0: दोन्ही संमिश्र भाव दिसत होते. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला. त्यानुसार 11 विधानसभा मतदारसंघातील 35,52,199 मतदारांची पडताळणी केली जात आहे. यासाठी महसूल विभागातील विविध अधिकाऱ्यांचे 12,000 मनुष्यबळ या कामात लागले असून 6 टप्प्यातील ही मोहीम 7 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मतदार यादीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग साधनेशिवाय दुसरा सुलभ उपाय पर्याय नाही. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. यामुळे त्याचा अंगीकार करत जळगाव जिल्ह्यातील 1,000 योग साधकांनी योग साधना पूर्ण करून अपूर्व असा योग साधला. योग दिनानिमित्त निरामय सुदृढ आरोग्य निरोगी राष्ट्राचा संदेश दिला. जळगाव शहरातील कार्यक्रमात खासदार स्मिताती वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, दीपक सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन आज जारी केलं.

0: त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं। हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं। आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं।
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीने काल जारी केलेला अर्धवार्षिक अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्रासाठी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावळ यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथं राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. लोकराज्य या सरकारच्या प्रकाशनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याचा तसंच इतरही चुका असल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी उपस्थित केला. याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करून गरज पडल्यास कारवाई करावी अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. पण विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यावर या प्रकरणी 24 तासात कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत काहींना फायदा होण्यासाठी जाणून बुजून बदल करण्यात आले का याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर

0: महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारने अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या मोशी प्राधिकरण विभागात काल कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 18 ते 23 व्यक्ती अडकल्याचा अंदाज होता. त्यातले 5 जण स्वतःच बाहेर पडले होते. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस इत्यादींचं संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमती 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत त्याचे भाव पोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवने उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या कीटन हॅन्स यालाही 2 सेट्समध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धभट्टी, द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते आणि तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांच्या काव्यसंग्रहांना प्रदान करण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: एक नजर के प्यासे
2: क्यों नहीं.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिस यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथे दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस, एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेल्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्स पासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे, असं ते म्हणाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज उपस्थित होते. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती

0: टी एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजन शून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचे ते म्हणाले.
1: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा येईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्यानं शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोनबंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून समन्वयानं बचाव कार्य सुरू आहे. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचा आज अमेरिकेच्या जॉर्डन ली याने 6-2, 7-5 असा पराभव केला.

0: भारताच्या लिएंडर पेसने 1990 साली याच स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर 36 वर्षांनी प्रथमच भारताच्या टेनिसपटूने हा पल्ला गाठला होता. भिवंडी इथल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केलं. त्यातल्या 4 जणांना पोलीस कोठडी देण्याचे तर 4 जणांना न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीनं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं शहरात मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून या मोर्चात सहभाग घेतला. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: संध्याकाळचे 7:15 वाजतायत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. नाशिक रिंगरोडच्या आराखड्यातील बदलांची उच्चस्तरीय चौकशी. महसूल मंत्र्यांची घोषणा. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. या समितीने पुढच्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढच्या 15 दिवसात चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या रिंगरोडच्या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करून जमिनींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर सदस्य सरोज अहिर यांनी बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या 3 वर्षात या क्षेत्रात कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का याचा शोध घेतला जाईल. जर काही लोकांना लाभ पोहोचावा म्हणून या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आला का याची महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखालील समिती नेमून 15 दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही असं जाहीर केलं. राज्यातील वृक्ष लागवडीची प्रगती मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. तसंच यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केलं. सदस्य संतोष दानवे यांनी राज्यातील वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबाबत प्रश्न केला होता. तर अर्जुन खोतकर, अमित देशमुख, मंदा म्हात्रे, आशिष देशमुख, महेश शिंदे, राहुल कुल, नाना पटोले आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेत उपप्रश्न केले. वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले, मात्र या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा

0: प्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचं डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणं, जुन्या आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सर्व कायदेशीर तांत्रिक निकषांचं काटेकोर पालन केलं जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियानांतर्गत महाशिबीर घेण्यात येईल. या माध्यमातून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितलं. 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका सोयीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचं आयोजन करू शकतील असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना आयकार्ड आणि गावठाणांचं सनद वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून जिवाजी महाले यांनी छत्रपतींचं रक्षण केलं. अशा या वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावे यांची माहिती. बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातल्या आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची घोषणा. कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, प्रक्रिया उद्योग उभारणीवर सरकारचा भर, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्यं. महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले की मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक इथे नवीन वसतिगृहांचं बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात 21,75,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 48 लाख रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बळकटीकरण करून महसूल वाढीसाठी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्य विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की राज्याच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून विभागाच्या

0: महसुलात सुमारे 17.63% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी 1088 नव्याने मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच 4,926 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आहे. ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मात्र पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयीन स्थगितीमुळे काही विलंब होत असल्यानं रिक्त पदांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवीन अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदं भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉ भोयर म्हणाले की 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात 18,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसंच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले. त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117% उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याचंही विभागानं कळवलं आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील असं राज्यमंत्री डॉ भोयर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं पणन मंत्री रावल यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून भविष्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर FPOच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्यानं उपाययोजना करत असल्याचंही रावल यांनी नमूद केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं नाशिक केंद्र.

0: रसिक हो, संध्याकाळचे 7:28 झालेले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:30 आपण ऐकू शकाल. तोपर्यंत एक आठवण, आमच्या येत्या मंगळवारी ध्वनिमुद्रित आणि प्रसारित होणाऱ्या हॅलो किसानवाणी कार्यक्रमाविषयीची.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, 14 तारखेला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना. याविषयी आपल्या शंकांचं प्रश्नांचं निरसन करतील डॉक्टर मिलिंद भणगे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 14 जुलैला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 यावेळेत फोन करा. आमचे फोन नंबर 234-27-73, 295-07-72. करा मग फोन. हॅलो किसान वाणी.
0: तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, अवश्य फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमात.

101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. रसिक हो, संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसान वाणी.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी विनया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 18 आषाढ 1948, अर्थात 9 जुलै 2026. आजच्या कार्यक्रमात आपल्या रोजच्या सदरांबरोबरच आपण ऐकणार आहोत रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद. तेव्हा चला तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाला आणि जाणून घेऊयात हवामान वृत्त.

निफाड इथल्या कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालेलं हे आहे हवामान वृत्त. तापमान कमाल 26.3 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.5 अंश सेल्सिअस. आर्द्रता सकाळची 90% तर संध्याकाळची आर्द्रता 97% इतकी नोंदली गेली. गेल्या 24 तासात नोंदलं गेलेलं पर्जन्यमान आहे 12.2 मिलीमीटर इतकं. हे होतं हवामान वृत्त. आता प्रश्नमंजुषेतला आजचा आपला प्रश्न. प्रश्न असा आहे, भात रोपवाटिकेतील तण नियंत्रणासाठी काय करावं? शेतकरी बंधू भगिनींनो, या प्रश्नाचं उत्तर आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी सांगणारच आहोत. तोपर्यंत आपणही विचार करून ठेवा. आता एक नजर टाकूयात आजच्या कृषी वार्तेवर. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणलेलं महाराष्ट्र महिला

0: शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 नुकतंच विधान परिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकाला राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर शेतकरी महिलांसाठी स्वतंत्र कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं यासंबंधीच्या वृत्तात म्हटलं आहे. ही होती कृषी वार्ता.
1: क्या कर रहा है? इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
2: पुतला बोल रहे हैं?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहाँ,
2: पर हम तो सब यही डाले हैं.
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: मंडळी, आता वळूयात आपल्या आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे आणि ऐकूयात रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद. लेखन आणि सहभाग आहे विनया गांगल आणि आरती शिरवाडकर यांचा. ऐकूयात रानजाई. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या रानजाई कार्यक्रमात मी विनया,
4: मी आरती,
0: तुम्हा सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. मैत्रिणींनो, सध्या आपण बघतोय की वातावरण एकदम आनंददायी झालेलं आहे,
4: एकदम मनोहर आणि आल्हाददायक झालेलं आहे.
0: अगदी, आणि त्याला कारणही तसंच आहे की वरुण राजानं आपल्यावर कृपा जी आहे ती बरसवलेली आहे.
4: खरंच आहे. आणि विनया, म्हणजे पाऊस यावा म्हणून आपण खूप आतुर होतो आणि तो आलाय. आता धोधो बरसतोय अगदी, म्हणजे काल परवा पर्यंत तर आपल्याला इतकी धास्ती होती की ढगफुटी होते की काय. हवामानाचा तो अंदाज होता. शेवटी निसर्ग आहे, कुठे थांबेल ते आपल्याला सांगता आलं नाही.
0: पण मी असं म्हणेन की ही एक चांगली गोष्ट झाली की ढगफुटी झाली नाही, कारण सोपं नाहीये हे सगळं सध्याच्या परिस्थितीमध्ये मॅनेज करणं.
4: ते पण आणि कसं आहे की शेवटी जे काही नुकसान होणार होतं, पर्यावरणाचं सुद्धा जे नुकसान शेतीचं आहे, कारण आत्ताच पाऊस एवढा बरसतोय की
0: अनेक ठिकाणी आपण बघतोय की हा पूरग्रस्त स्थिती तर आहेच आहे. अनेक ठिकाणी रस्ते जे आहेत ते अगदी खचलेले आहेत, पूल आपल्याला कोसळलेले दिसत आहेत. त्यानंतर आपण बघतो की झाडं जी आहेत ती पडलेली आहेत. तर फार मोठ्या प्रमाणावर जरी पाऊस झाला नाही तरी आपल्याला या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. मग विचार कर ना की जर खरोखर ढगफुटी झाली असती तर किती नुकसान झालं असतं,
4: भयंकर नुकसान झालं असतं. आणि होऊ नये असा निसर्गाचा प्रकोप आपल्यावरती. आपण हीच नेहमी
0: कुणावरतीही होऊ नये प्रार्थना आपण वारंवार करत असतो. आणि दुसरं एक मला असं वाटतं की आपल्याला हा अंदाज मिळाल्यामुळे असेल कदाचित, पण आपण पूर्ण तयारीनिशी त्या संकटाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे पण असेल की आपल्याला त्याचं तेवढीशी भीती आपल्या मनामध्ये राहत नाही. आता आपण जे बघतो की प्रशासनानं खूप छान तयारी सगळी केली होती या संकटाला तोंड देण्याची. शाळांना सुट्ट्या डिक्लेअर केल्या होत्या की कोणीही विनाकारण, विशेषतः लहान मुलं असतील तर ती अडकू नयेत, त्यांची गैरसोय होऊ नये. मग पालकांचं पण त्यातून गैरसोय होते. मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेता प्रिकॉशनरी मेजर्स आपण जे म्हणतो की प्रतिबंधात्मक उपाय आधीच आपण केलेले होते, त्यामुळेही कदाचित आपल्याला या सगळ्या संकटाचं तेवढं महत्व किंवा विशेष आपल्याला त्याचं वाटलं नसावं.
4: पण विनया, ही झाली आपली नाशिक शहराची स्थिती, पण आपण बाहेर जर पाहिलं, त्र्यंबकेश्वर असेल, पेठ सारखा भाग आहे, सुरगाणा आहे, त्यानंतर अगदी दिंडोरी या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावरती झाला.
0: अगदी
4: इगतपुरीला सुद्धा भरपूर पाऊस झाला की तिथे प्रशासनाने जी काही व्यवस्था केलेली होती त्या सगळ्याला तिथे न्याय मिळाला सगळ्यांनाच, की कुणावरती आपत्ती ओढवली आणि सहाय्यतेसाठी कुणी नाही,
0: अशी परिस्थिती झाली नाही. किंवा आपण म्हणूयात की जीवावर कुणाच्या बेतलं नाही, म्हणजे नैसर्गिक जो काही प्रकोप आहे त्यातून थोडंफार नुकसान जे आहे ते झालेलं आहे, पण जीवितहानीचं आपल्याला कुठूनही वृत्त नाहीये. तर ही एक आपल्या दृष्टीने आपण म्हणूयात की आपल्या

0: खूप मोठी अचीवमेंट आहे की आपण जी काळजी घेतोय प्रशासनाकडून ज्या सूचना दिल्या जात आहेत आणि आपले लोक सुद्धा त्याचं पालन करत आहेत तर ही गोष्ट जी आहे ती खूप चांगली आहे.
1: विनय तू मगाशी जे म्हणाली होतीस की झाडंही पडत आहेत, पण झाडं पडतायत म्हणजे कसं माहितीये का, शहरामध्ये आपण ते पाहतोय, ग्रामीण भागातही फार कमी असावं हे. कारण कसं होतं की पाणी रस्त्यावरनं वाहून जाते आपल्याकडे, म्हणजे डांबरीकरण आहे, काँक्रिटीकरण आहे, ब्लॉक बसवलेले आहे सगळीकडे, त्याच्यामुळे. आणि ते होतं कसं की झाडाला त्याच्या बाजूने जे काही पाणी मुरायला पाहिजे किंवा त्याच्या मुळांना जो ऑक्सिजन मिळायला पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे मुळांशी, ते पूर्ण पॅक बंद करून टाकल्यामुळे वाढत म्हणजे फांद्यांची वाढ नाही झाली किंवा मग फांद्या पण आधी छाटल्या गेल्या त्याच्यामुळे सुद्धा वृक्ष उन्मळून पडतो.
0: अगदी खरं आहे.
1: त्याचा वेग जो येतो
0: जमिनीची धूप आपण जी म्हणतो की ती मोठ्या प्रमाणावर जेव्हा व्हायला लागते त्यावेळी साहजिकच आहे की मुळांना धरून ठेवण्यासाठी जर मातीच नसेल तर ते उन्मळून पडणारच, तर हे स्वाभाविक आहे आणि त्याला आपणच जबाबदार आहोत. तर कुठेतरी आपण आता हाही विचार केला पाहिजे की काँक्रिटीकरण किंवा विकासाच्या नावाखाली आपण जे डांबरीकरण करतोय तर कुठेतरी पाऊलवाटा पण असल्या पाहिजेत, जेणेकरून मोकळी माती जर असेल जमिनीवर पाऊस पडला तर तो खोलपर्यंत मुरत जाणार आहे, तो जर मुरला तरच आपली भूजल पातळी आपण जी म्हणतो ती पण वाढायला मदत होईल. नाहीतर आज काय होतंय की पडलेला पाऊस सगळा वाहून जातोय, धरणामध्ये पाणी साठा साठतोय प्रश्न तो नाहीये, पण त्याला पण कुठेतरी मर्यादा आहेत की प्रत्येक ठिकाणी आपण काही पाणी एवढं अडवू नाही शकत, त्यामुळे जेवढं पाणी जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरेल ते जिरेल तितका त्याचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये होऊ शकतो.
1: नक्कीच आहे. खरंच आहे विनय, तू हे पावसाबद्दलही खूप छान म्हणजे सांगतेस. आपण बोलतोय पण आज ना आपल्याजवळ भरपूर विषय आहे.
0: अरे प्रश्नच नाही, म्हणजे तुला सांगू काय, एकदा पाऊस का सुरू झाला ना आरती की विषयांना पण आपल्या पूर यायला लागतो.
1: आणि आता सगळेच आपल्या शेतकरी बांधवांना जाता जाता एकच सांगावं असं वाटतं की पाऊस बऱ्यापैकी चांगला झालेला
0: हो, अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये तर नक्कीच काही भाग वगळता सगळीकडे छान पाऊस झालेला आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये मला वाटतं पाणी साचलेलं असणार आहे,
1: तर ते पाणी काढून टाकावं. किंवा आता पेरणी पण बऱ्यापैकी लगबग झाली असेल, काहींचे झाले पण असतील, मग त्या याच्यामध्ये पाणी जास्त राहणार नाही किंवा ते पाण्याचा निचरा कसा होईल
0: याकडे लक्ष दिलं पाहिजे. खरंच आहे, अनेक ठिकाणी आता रोपवाटिका असतील, कांद्यांची असेल किंवा इतर
1: ह्याच्या असतील,
0: तर या रोपवाटिकेमध्ये पण पाणी जास्त आपलं साचणार नाही, ते कशा पद्धतीने आपण त्याचा निचरा करू शकू ते बघितलं पाहिजे. अनेक वेळा तज्ज्ञ त्यासाठीच्या काही फवारण्या सांगतात, धुरळणी केली जाते पावडरींची, तर त्याचा पण योग्य तो वापर करून आपण पाणी जे आहे शेतामध्ये साचलेलं किंवा आपल्या रोपवाटिकेतलं अतिरिक्त पाणी आपण काढून टाकलं पाहिजे, जेणेकरून मग त्यातून जे रोपांची मर होते तर ती मर आपण टाळू शकतो.
1: तसंच विनया,
0: आपण पुढच्या विषयाकडे जाऊयात, पण मला असं वाटतं की त्याच्या आधी एखादं छानसं गाणं आपण आपल्या मैत्रिणींना ऐकूयात.
1: चालेल चालेल.

0: छान वाटतंय ना आरती, एकदम मस्त. खरंच तुला सांगू का, ह्या पावसामुळे सगळीकडे जी हिरवळ पसरते आणि मनाला एक, जसं आपण म्हणतो ना की जमिनीमध्ये पण कोंब फुटतात, तसं आनंदाचे मनाला पण कोंब फुटतात असं वाटायला लागतं आपल्याला.
1: आणि अगदी कड्यांवर कोसळणारे धबधबे हे सुद्धा किती मोठं
0: आकर्षक आणि आनंददायी असं आहे.
1: नव्यानं काहीतरी उचलायचंय आपल्याला, वर उठायचं आहे, उठून उभं राहायचं
0: आहे, नवसंजीवनी आपल्याला प्राप्त झाल्यासारखं वाटतं या सगळ्यामुळे.
1: विनय, आपले पशुपालक बांधव आहेत त्यांनाही आपल्याला काही सांगायचंय, ते म्हणजे कसं पावसाळ्यामध्ये आपल्या पशुधनाची जी आहे ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: खरंच आहे, खूप महत्त्वाचं.
1: आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर सांगतच असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंदिस्त गोठा आहे तर त्या गोठ्याची स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची असते. त्याच्यामधलं नियमित त्याचं निर्जंतुकीकरण केलं गेलं पाहिजे पावसाळ्यामध्ये. आणि ओला कचरा आहे म्हणजे शेण असेल, गोमूत्र असेल, तो सारखा काढला गेला पाहिजे. त्याच्यामुळे कसं आहे की डास, गोमाशा जे असतात त्याचं, गोचीड,
0: परजीवी जे आपण म्हणतो की त्याचा जनावरांना त्रास होणार नाही,
1: त्याचा प्रादुर्भाव. तसंच आपल्या आहाराविषयी सुद्धा खूप महत्वाचं आहे.
0: अगदी,
1: जनावरांचा आहार सुद्धा व्यवस्थित असला पाहिजे. संतुलित पशुखाद्य ज्याला आपण म्हणतो ते तसं दिलं गेलं पाहिजे. आहाराबरोबर पाणी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पाणी देतानाही त्यांना स्वच्छ पाणी दिलं गेलं पाहिजे.
0: अगदी, जसं आपण आपली स्वतःची काळजी घेतो ना आरती, की साधारण या काळामध्ये अनेक की दूषित पाण्यापासूनचे आजार जे आहेत ते माणसांमध्ये सुद्धा त्याचा प्रादुर्भाव होतो, तसा तो जनावरांमध्ये पण होतो. त्यामुळे त्यांना पण आपण व्यवस्थित कोमट पाणी, स्वच्छ पाणी जर उपलब्ध करून देऊ शकलो तर त्याचा फायदा होतो. तू आता जसं म्हणालीस की बंदिस्त गोठा असणार आणि सगळी जनावरं बाहेर, पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी आपण त्यांना कोंडलेलंच असतं एका अर्थाने, मग अशा वेळी व्यवस्थित हवा जी आहे ती खेळती राहिली पाहिजे ह्याची पण काळजी घ्यावी. आणि मुख्य म्हणजे आपल्या शेतकरी बांधव जे आहेत, पशुपालक बांधव जे आहेत, ते खरं तर खूप आपुलकीनं आपल्या जनावरांची काळजी घेतच असतात. पण ही गोष्ट आहे की आपण रोज त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे.
1: निरीक्षण

0: महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर लसीकरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
1: अगदी,
0: की पावसाळ्यामध्ये घटसर्प असेल, नंतर आंत्रविषार आहे शेळ्या मेंढ्यांमध्ये जो आपल्याला
1: मोठ्या प्रमाणावर,
0: लाळ्याकुरकत याचं सुद्धा आहे, स्तनदाह काही दुधाळ जनावरांमध्ये असतो, तसंच गुरांना त्वचेचे पण आजार होतात, गुरांचे आजार होतात, असा प्रादुर्भाव जो आहे तो या दिवसांमध्ये, कारण वातावरणच एकदम दमट झालेलं असतं आणि रोगजंतूंना तो पोषक
1: असं वातावरण,
0: त्यासाठी तू जे म्हणालीस ना, निरीक्षण आपल्या गुरांचं हे महत्वाचं आहे, लसीकरण करून घेणं हे महत्वाचं आहे. आणि कसं आहे विनया, की आपण आपल्या जसं घरातल्यांची काळजी घेतो तसंच आपले शेतकरी बांधव तर घेतातच घेतात, पण तितकीच काळजी म्हणजे भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, आपल्याकडे जे माऊलींनी म्हटलेलं आहे ते इतकं व्यापक त्या अर्थाने आपण जेव्हा पाहायला लागतो त्यावेळेला खरोखरच की इतके चांगले विचार, मानवतेचे विचार जे आहेत ते किती आपल्यापर्यंत
1: सहजपणे ते आपल्यापर्यंत पोहोचले. खरंच आरती, आणि आता तू जस्ट माऊलींचा उल्लेख केलास त्यावरून मला आठवलं की आपल्याकडे पंढरीच्या वारीला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणांहून संतांच्या पालख्या ज्या आहेत त्यांनी आता प्रस्थान केलेलं आहेच.
0: अगं मागच्याच आठवड्यामध्ये आपल्या निवृत्ती नाथांची सुद्धा पालखी आपल्या नाशिकमधून
1: निघाली,
0: एवढं सुंदर ते रिंगण होतं.
1: परिस्थिती पुण्याची आपण जे बातम्यांमधनं वगैरे वाचतो ऐकतोय की पावसामुळे अगदी सगळीकडे थैमान घातलेलं आहे पावसाने, पण एक आनंददायी पण गोष्ट ही आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या वारकऱ्यांचा उत्साह काही कमी नाही आहे, आणि त्याही परिस्थितीमध्ये अगदी कसलाही विचार न करता, जीवाचीही पर्वा न करता या पालख्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. पायीवारी पंढरीची जे म्हणतो आपण, की एकदा ती केलीच पाहिजे असं प्रत्येकाला म्हटलं जातं,
0: आणि इतकं अनोखं असं वातावरण असतं विनया.
1: खरंच आहे आरती. अगं जवळपास 700 वर्षांहून अधिक अशी ही आपली वारीची परंपरा आहे, आणि वारीकडे आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून पण पाहिलं जात आहे. आपण जे म्हणतो की एक कृषी पर्यटन, तर त्या दृष्टीने पण अलीकडे आपल्याला वारीकडे बघितलेलं आढळतं की अनेक वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जेव्हा आपण पायी फिरतो त्यावेळी तिथल्या शेतीची परिस्थिती कळते, तिथल्या जमिनीची अवस्था कळते, तिथल्या लोकांची परिस्थिती आपल्याला कळायला लागते. आणि वारीचा जो मुख्य उद्देश आहे की एकतेचं प्रतीक आपण ह्याला मानतो, समतेचं प्रतीक मानतो, तर हे जे आहे की भक्तीबरोबर हा पण एक उद्देश त्या ठिकाणी सार्थकी लागत असतो.
0: प्रत्येकाच्या शेतीमध्ये काय कोणी उत्पन्न घेतलेलं आहे, त्याची शेतीची पद्धत कशी आहे, त्याचं वाण कुठलं आहे, या सगळ्या चर्चा करत
1: आपापसात त्यांच्या चर्चा होतात, त्यातून ज्ञान जे आहे, माहिती जी आहे त्यांची देवाणघेवाण होते. त्यामुळे केवळ ह्याला एक आध्यात्मिक दृष्टिकोन आहे असं न बघता हा पण एक विचार आपण त्यातून घेतला पाहिजे,
0: म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही पण याची जी सांगड जी आहे आपल्याला वारीमध्ये दिसून येते.
1: म्हणजे आरती, मला कधी कधी वाटतं की या लोकांचा उत्साह बघ, त्यांचं केवढा दांडगा उत्साह त्यांचा आहेच आहे, पण त्याबरोबर त्यांची शारीरिक क्षमता पण तितकीच आहे,
0: कारण ते खेळतात, त्यांचे
1: खेळ असतात, किंवा जवळपास रोज विचार कर ना तो की किमान म्हणजे अगदी कुठल्याही पालखी बरोबर तुम्ही गेलात तरी सरासरी आपण असं गृहीत धरूयात की 15 ते 20 किलोमीटर तुम्ही दररोज चालता त्या ठिकाणी, तर एवढा पायी चालण्याचा तुमचा सराव पण असला पाहिजे. म्हणजे सोपं नाही आहे वारीला जाणं. म्हणजे एकीकडे आपण जे म्हणतो की आपल्या सगळ्या संसाराचा मोह सोडावा लागतो आपल्याला, किमान 1-1.5 महिना तरी आपल्याला या सगळ्यातनं स्वतःला बाहेर काढावं लागतं, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे की तुमच्या शरीराला तेवढी सवय पण असली पाहिजे रोज चालण्याची,
0: म्हणजे एक आईला भेटायची जी एक ओढ असते तीच ओढ, तीच आपुलकी, तीच तितकीच माया जी आहे ती आपल्याला या सगळ्या वारकऱ्यांमध्ये दिसून येते.
1: अगदी खरंय. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या रानजाई कार्यक्रमात मी विनया,
0: मी आरती आपला निरोप घेत आहो.
1: पुन्हा आपली भेट आहेच येत्या गुरुवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत आम्ही जातोय, पण तुम्ही आनंद घ्या या अभंगाचा.

मंडळी, किसान वाणी कार्यक्रमात आताच आपण रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद ऐकलात. लेखन आणि यात सहभागी झालेल्या होत्या विनया गांगल आणि आरती शिरवाडकर.

0: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आम्ही देशाच्या शेतकऱ्यांना देत आहोत सुरक्षेचे वरदान. प्रधानमंत्री पीक विमा पॉलिसी आता तुमच्या हातात आणि विमाधारक शेतकऱ्यांना पॉलिसी घरपोच पाठवण्यासाठी आम्ही पीक विमा पॉलिसी वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.
1: देश भर के किसानों ने करीब 21,000 करोड़ रुपये ही प्रीमियम के तौर पर दिए, लेकिन उन्हें मुआवजे के तौर पर 1,00,000 करोड़ रुपये से ज्यादा मिले.
0: जेव्हा हवामान होई खराब, PMFBY दी आर्थिक सुरक्षेचा हात. प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, 14 तारखेला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना. याविषयी आपल्या शंकांचं प्रश्नांचं निरसन करतील डॉक्टर मिलिंद भणगे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 14 जुलैला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. आमचे फोन नंबर 234-2773 295-0772. करा मग फोन हॅलो किसान वाणी.

मंडळी, याबरोबरच आजच्या कार्यक्रमात आपला निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली आहे. जाता जाता प्रश्नमंजुषेतल्या आजच्या प्रश्नाचं उत्तर आपण पडताळून पाहूयात. आजचा आपला प्रश्न होता, भात रोपवाटिकेतील तण नियंत्रणासाठी काय करावं? आणि उत्तर आहे मंडळी, भात रोपवाटिकेतील तण नियंत्रणासाठी 15 मिलीलिटर ऑक्झिफ्लुरोफेन 23.5% ईसी 10 लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर 2 ते 3 दिवसांनी त्याची फवारणी करावी. बरं तर मंडळी, याबरोबरच आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी विनया या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आता निरोप घेतेय. पुन्हा आपली भेट आहेच उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: खुद पे इतराते न जाओगे?
1: नहीं, खुद पे नहीं।

दुपारचे 11 वाजत आहेत. ठीक 11 वाजता हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही हे दोन्ही समाचार सहक्षेपित करीत आहोत.

टीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त करीत आहोत. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत 5:55 दरम्यान. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण अखंड ऐकू शकता. तेव्हा भेटूया उद्या 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

वाजून 55 मिनिटांनी अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.